0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 6 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपल्याला सद्गुरूचा आधार वाटावा. वेळ प्रसंगी येईल तसं वागणं उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये. परमात्म्याच्या चिंतनामध्ये मन गुंतलं असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही. जेवढं झेपेल तेवढंच करावं, अभ्यास करावा पण काळजी न करता. सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावं. आपल्या मनाचं स्वास्थ्य बिघडू न देता आनंदात राहावं. वृत्ती आवरून आवरत नाही, ती परमात्म्याकडे लावली म्हणजे आवरते. राम इच्छेनं सगळं चालतं असं लक्षात ठेवावं. संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावीत. ज्या स्थितीत भगवंतानं ठेवलं त्या स्थितीत समाधान मानावं. अंतःकरणात सुप्त असलेलं भगवंताचं प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागतं. तीर्थयात्रा आणि साधुसंतांची भेट हेच ते निमित्त आहे. श्री रामचंद्रही तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शनं घेऊन आले. संतांच्या अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही, कारण परोपकार करायला लागणारा परच ठिकाणावर नाही, तर मग दुसऱ्याकरता मी काही केलं ही भावना व्हायला आधारच कुठं राहिला. विषयाच्या लालसेनं सत्समागम करणं हा खरा सत्समागम नव्हे. संत कधीकधी आपल्याला विषय देतात हे खरं आहे, पण एकंदरीत आपल्याला विषयाचं वीट आणण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. संतांच्या घरी नुसतं पडून राहिल्यानं सुद्धा शुद्ध भाव येईल. भगवंताच्या नामातच संत संगती आहे, कारण नामाच्या मागं भगवंताचं अस्तित्व आहे. विषयाची उर्मी हे मायेचं स्मरण आहे आणि नामाचं स्मरण हे भगवंताचं स्मरण आहे. तपश्चर्याचं सर्वात शेवटचं फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावानं शरण जाण्याची बुद्धी आहे. ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे. एकदा शरण गेल्यावर आपण उरूच शकत नाही, त्यालाच शरणागती म्हणतात आणि हीच परमार्थामधली अत्यंत श्रेष्ठ गती आहे. आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असं छातीठोकपणे सांगत चला. काही नाही केलं तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागपुढं आहेत अशी दृढ भावना असावी. मला सुखदुःख दोन्ही नाहीत, पण तुम्ही दुःखी झालात तर मला दुःख होतं. तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ नये असं वागा. प्रपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे. ती जाणीव ठेवूनच भगवंताचं नाम घ्या असं मी सांगतो. जे मी सुरुवातीला सांगितलं तेच शेवटी सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. तुम्ही नुसतं नाम घ्या, बाकीचं सगळं मी करतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 187 वा, दशक 14 व, समास 3 रा, कवित्व कला निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. भगवंताच्या रंगामध्ये असा रंगला की त्याला आणखी काहीही नको असतं. स्वेच्छेने तो ध्यान कीर्ती प्रताप वर्णन करतो. नाना ध्यान, नाना मूर्ती, नाना प्रताप, नाना कीर्ती, त्याच्यापुढे मनुष्याची स्तुती तृणाप्रमाणे वाटते. असा जो भगवत भक्त असतो तो संसारापासून विरक्त असतो. त्याला साधूजन मुक्त मानतात. त्याच्या भक्तीचं कौतुक होतं. त्याला प्रासा अधिक असं नाव दिलं जातं. तो सहज बोलला तरी त्यातून विवेक प्रकट होतो. त्याने केलेल्या निरूपणामुळे श्रोत्यांचं अंतःकरण शांत होतं. हे कवित्व लक्षण आहे. कवित्व निर्मळ असावं, कवित्व सरळ असावं, कवित्व प्रांजळ असावं, त्यातून नीट अन्वय स्पष्ट व्हावा. कवित्वामध्ये भक्तीचं बळ असावं, कवित्वामध्ये गंभीर अर्थ असावा. कवित्व हे अहंकारापासून वेगळं असावं. कवित्व कीर्ती वाढवणारं असावं. कवित्व हे रम्य आणि गोड असावं. कवित्व प्रतापाचं वर्णन करणारं असावं. कवित्व सोपं असावं. कवित्व अल्परूप असावं. कवित्व सुलभ असावं. मृदू, मंजूळ, कोमल, भव्य, अद्भुत, विशाल, गौल्य, माधुरी, रसाळ, भक्तिरसानं भरलेलं असं कवित्व असावं. अक्षरबंध, पदबंध, नाना चातुर्य, प्रबंध, नाना कौशल्य, छंदातबद्ध, अनेक उपमा असलेलं, नाना युक्ती, नाना बुद्धी, नाना कला, नाना सिद्धी, नाना अर्थ साधणारं असं कवित्व असावं. नाना साहित्य दृष्टांत, नाना तर्क, त्या तर्कांचं खंडन, नाना सिद्धांत, पूर्वपक्ष, नाना गती, नानाविध व्युत्पत्ती, नाना मती, नाना स्फूर्ती, नाना धारणा, नाना कृती, याला कवित्व असं नाव आहे. शंका, कुशंका, प्रत्युत्तरे, नाना काव्यशास्त्राचा आधार यांच्या योगानं संशयाचं निराकरण होतं. नाना प्रसंग, नाना विचार, नाना योग, नाना विवरण, नाना तत्वचर्चा सार याचं नाव कवित्व. नाना साधना पुरस्चरण, नाना तप, ना तीर्थाटन, नाना संदेह दूर करणं याचं नाव कवित्व. ज्याच्यामुळे पश्चाताप होईल, लौकिक गोष्टींची आवड कमी होईल, ज्याच्यामुळे ज्ञान निर्माण होईल त्याचं नाव कवित्व.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. ओम गंगणपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्यै महालक्ष्म्यै महाकाल्यै च नमो नमः. सजयति सिन्दुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसां राशिन्नाशयति विघ्नानां. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्याबरोबर अंधाराचा विनाश होतो, त्याप्रमाणे श्री गणरायाचं नामस्मरण करताच विघ्नांच्या राशींचा विनाश होतो. त्या श्री सिद्धिविनायकाचा जय जयकार असो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: श्रोते हो, शुभ सकाळ। 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनेलवर आत्ता प्रसारित करत आहोत आजच्या आपल्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळचे 7 वाजलेत, आज वार सोमवार। सकाळी 7:05 दिनविशेष, सकाळी 7:10 भक्तिसंगीत, सकाळी 7:35 कार्यक्रम कृषी संदेश। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत RS डवरे। सकाळी 7:45 पीक उत्पादन वाढीचे 5 सूत्र हा कार्यक्रम। सकाळी 8:00 वतन के राग या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेऊ शकाल। दुपारी 12:00 पशुधन, दुपारी 1:30 दुग्ध अमृत या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेऊ शकाल। सादरकर्ते आहेत डॉक्टर श्यामा कुलकर्णी। दुपारी 2:00 विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते आहेत नाना खैरनार। दुपारी 3:00 माझी कविता हा कार्यक्रम। दुपारी 4:00 आपण आस्वाद घेऊ शकाल नाट्यसंगीताचा। दुपारी 4:30 न्याय संवाद हा कार्यक्रम। संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर तुम्ही आमच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकाल। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. दिनांक 6 जुलै, वार सोमवार. 6 जुलै 1785 मध्ये डॉलर हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले. 1854 मध्ये जर्मन गणिततज्ञ व भौतिक शास्त्र जॉर्ज ओहम यांचे निधन. 1862 मध्ये मानव वंश शास्त्रज्ञ एल के अनंतकृष्ण अय्यर यांचा जन्म. 1885 मध्ये लुई पाश्चर यांनी रेबीज या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली. 2002 मध्ये भारतीय उद्योगपती धीरूभाई अंबानी यांचे निधन. 2006 मध्ये चीन युद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथुला ही खिंड 44 वर्षांनंतर व्यापारासाठी खुली करण्यात आली. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आतापुरता आपण इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: म्हणते कम्युनिटी रेडिओ चॅनलवर. राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेतीमध्ये उत्पादन घ्यायचं म्हटलं की मशागत आलीच, आणि त्याविषयी आपल्याला फार सखोल सांगण्याची आज गरज नाही, कारण आपण स्वतः ती करता. परंतु समतल मशागत ही जी संकल्पना आहे, काही दिवसामध्ये आता अलीकडील काळामध्ये जोर धरत आहेत, आणि आपण जर समतल मशागतीचं महत्त्व समजून घेतलं आणि त्या पद्धतीने आवश्यकतेनुसार वापर केला तर आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल. म्हणून आपण थोडंसं जाणून घेऊया समतल मशागत म्हणजे नेमकं काय. मृद व जलसंधारणाशिवाय समतल मशागतीमुळं जमिनीची सुपीकता जी आहे ती टिकून राहते आणि उत्पादनामध्ये वाढ होते. उताराच्या दिशेने केलेल्या मशागतीच्या तुलनेत समतल मशागतीमुळं कमी मनुष्यबळ, प्राणीजन्य व यांत्रिक शक्तीसुद्धा कमी खर्च होते, तसेच कृषी अवजारं व यंत्राचं व्यवस्थापनसुद्धा उत्तम राहतं व घसाराही जो आहे यंत्राचा तो कमी होतो. समतल मशागत पद्धतीमध्ये वैताकरता लागणारी सर्व मशागत, पेरणी व आंतरमशागत त्या क्षेत्राच्या समतल रेषेवर करण्यात येते. एखाद्या क्षेत्राच्या सम उंचीच्या बिंदूमधून काढलेल्या काल्पनिक रेषेला आपण समतल रेषा म्हणतो, आणि समपातळी मोजण्याच्या साधनाच्या सहाय्याने प्रत्यक्षात क्षेत्रावरही आपल्याला समतल रेषा काढता येते. आपण साधं उदाहरण घेऊ की गवंडी जेव्हा बांधकाम करतो तर तो गाल्यामध्ये ज्याला लेवलमध्ये मध्ये करतो, याचा अर्थ तो समतल रेषा घेत असतो. तर शेतकऱ्यांनी सुद्धा एकदा हे जर तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये अवलोकन केलं तर समतल रेषेला समांतर जर आपण मशागत केली तर आपल्या शेतामध्ये मूलसाली जनसंधारण होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल. तर जमीन उताराच्या कमी अधिक प्रमाणानुसार समतल मशागतीची कार्यक्षमता कमी होते. जास्त पर्जन्यमान उताराच्या क्षेत्रात सऱ्या फुटून पाणी एकत्रित होण्याच्या प्रक्रियेमुळे जमिनीची धूप जास्त होण्याचा सुद्धा धोका असतो. त्याकरता अशा परिस्थितीमध्ये समतल मशागती बरोबरच इतर संरक्षक पद्धतीचा सुद्धा अवलंब करणं गरजेचं असतं. ज्याला आपण बांधबंदिस्ती किंवा जैविक बांध म्हणतो ते सुद्धा वापरले पाहिजे. बांधबंदिस्ती केलेल्या क्षेत्रात समपातळी अथवा ढाळीचा बांध समतल मशागतीकरता मार्गदर्शक रेषा म्हणून उपयोगात येतो. आंतरबांध क्षेत्रात या बांधांना समांतर अशी मशागतीची सर्व कामं करण्यात येतात. बांधबंदिस्ती नसलेल्या क्षेत्रात कमी व एकसारख्या उताराच्या जमिनीवर समपातळी मार्गदर्शक रेषा प्रत्यक्ष क्षेत्रावर आखून घेणं जरुरीच असतं. या समपातळी मार्गदर्शक रेषांना समांतर रेषा किंवा समांतर मशागत करण्यात येते. समपातळी मार्गदर्शक रेषा जी आहे क्षेत्रावर आखण्याकरता कोणत्याही समपातळी मोजण्याच्या साधनाचा अथवा संतुलन उपकरणाचा उपयोग करता येतो. एकसारखा उतार असलेल्या जमिनीवर 50 मीटर अंतरावर अशा प्रकारची आखणी केल्या जाते, आणि मार्गदर्शक रेषा सुद्धा पुरेशी आहे की नाही ते पाहिलं जातं. समतल मशागतीकरता आखण्यात आलेल्या मार्गदर्शक रेषेवर खस आहे, सुबाबुळ आहे, गिरीपुष्प आहे इत्यादी झाडाची सुद्धा लागवड केल्या जाऊ शकते. तर ही झाली आपली पायाभूत संकल्पना. तर समतल मशागत, समतल रेषा आणि याच्यामध्ये आपण त्या प्रकारची मशागत कशा प्रकारे करू शकतो याच्याविषयी आपल्याला जर काही शंका असतील किंवा आपल्याला खरोखर याचा लाभ घ्यायचा असेल, आपली तशी गरज असेल, तर आपल्याला आधीच चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते आणि त्यानुसार आपण आपली मशागत करायला पाहिजे. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नाशिकच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अनोखी सुवर्ण संधी, भोसला सिनियर सिटीजन वॉकिथॉन 2026 स्वतःच्या आनंदासाठी एकत्रित चालूया, तरुणाईला लाजवेल असा उत्साह दाखवूया. नोंदणी करा 7 जुलै सकाळी 7 वाजता, ठिकाण भोसला मिलिटरी कॉलेज, रामभूमी, नाशिक.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण खरीप हंगामामध्ये लागवडीसाठी शिफारस केलेले संकरित आणि सुधारित वाणांविषयी माहिती जाणून घेऊया. खरीप हंगामात घेतली जाणाऱ्या बाजरी पिकासाठी संकरित जे वाण आहेत ते आहेत फुले आदिशक्ती किंवा महाशक्ती, EBH 1200 किंवा EBH 1269. त्याचप्रमाणे सुधारित वाणामध्ये धनशक्ती या वाणाची विद्यापीठाने शिफारस केलेली आहे. खरीप ज्वारीमध्ये संकरित वाणांमध्ये CSH 5, CSH 9, CSH 10, CSH 13, CSH 14, CSH 16, CSH 17, CSH 18, CSH 21, CSH 23, CSH 25, CSH 30 आणि CSH 35. त्याचप्रमाणे खरीप ज्वारीचे सुधारित वाण जे शिफारस केले आहेत त्यामध्ये CSV 13, CSV 15, CSV 17, CSV 20, CSV 23, CSV 27 आणि CSV 28, तसेच SPV 462 आणि PVK 801. मक्यामध्ये खरीप मक्यासाठी संकरित जे वाण आहेत त्यामध्ये लवकर तयार होणाऱ्या वाणांमध्ये पुसा 1, विवेक 21, विवेक 27 आणि महाराजा. मध्यम कालावधीत तयार होणाऱ्यामध्ये बायो 96-37, राजश्री, फुले महर्षी आणि उशिरा तयार होणाऱ्या संकरित वाणांमध्ये बायो 96-81, संगम आणि कुबेर या वाणाची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी शिफारस केली आहे. तुरीमध्ये गोदावरी, ICPL 87, विपुला, फुले राजेश्वरी, BDN 708, BDN 711, BDN 716, BSMR 736 आणि BSNR 853, तसेच PKV, तारा, भीमा, फुले तृप्ती, रेणुका, PDKV आश्लेषा आणि फुले पल्लवी या वाणांची शिफारस केलेली आहे. मूग पिकामध्ये वैभव, उत्कर्षा, फुले चेतक, फुले सुवर्ण, PKV ग्रीन गोल्ड, BM 2002-1, BM 2003-2, BPMR 145. उडीद या पिकामध्ये जे वाण शिफारस केले आहे त्यामध्ये BDU 1, TAU 1, TPU 4, मेळघाट, PKV उडीद 15, फुले वसू आणि फुले राजन. सोयाबीन हे जे पीक आहे त्यामध्ये JS 335, JS 9305, MA US 71, MA US 158, MA US 162, फुले कल्याणी, फुले किमया, फुले अग्रणी, फुले संगम आणि फुले दुर्वा या सोयाबीन पिकाच्या वाणांची शिफारस केली आहे. संकरित सूर्यफुलामध्ये KBSH 1, KBSH 44, LSFH 08, LSFH 17, LSFH 171, तसेच फुले रविराज आणि सूर्यफूल सुधारित वाहनांमध्ये EC 68-414, मॉर्डेन, SS 56, भानू, फुले भास्कर या सूर्यफुलांच्या वाहनाची शिफारस केली आहे. ती या पिकामध्ये फुले 3 नंबर 1, तापी, पद्मा, JLT 408, त्याच्यानंतर फुले JLT 408-2 किंवा फुले पूर्णा या वाणाची खरीप लागवडीसाठी शिफारस केलेली आहे.
1: मंडळी, आताच आपण कार्यक्रम ऐकलात खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं, जयदेव यांच्या संगीताने सजलेलं हे गीत.

या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात इश्क इश्क इश्क या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात इंदीवर यांचं, किशोर कुमार यांच्या आवाजात. हे गीत ऐकणार आहोत आसू और मुस्कान या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

సంతో

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. बेमिसाल या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकणार आहोत. हे गीत गायलं आहे किशोर कुमार, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी, आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अन्नदाता या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं.

0: गुजर जाएंगे।
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
2: नमस्कार।
1: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची। सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं। हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे। पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का। शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे। त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता। आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का। याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत। काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता। खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो। मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो। कधी कधी एका वाक्यामुळे
3: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
4: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
5: संचयात समृद्धी।
6: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमातलं हे गीत आहे अनुराधा पौडवाल आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत प्रेम विवाह या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: या चित्रपटामधलं रवींद्र रावल यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. संगीतकार राम लक्ष्मण.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अग्निपरीक्षा या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार सलील चौधरी.
3: मिल गई अचानक मुझे हर खुशी, आ गए मेरी बाहों में दोनों जहां.

0: आवडलेले पुस्तक ह्या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात अधिकार या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे रमेश पंत यांचं, गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात गीतकार इंदिवर आणि मनोज कुमार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. कलाकार या चित्रपटामधलं किशोर कुमार यांच्या आवाजात, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, दिल के राहे या चित्रपटामधलं. हे गीत आहे नक्षलाल पुरी यांचं. या गीताला संगीत साज आहे मदन मोहन यांचा. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आशा भोसले यांच्या आवाजामध्ये हे गीत आहे बहारे फिर भी आएगी या चित्रपटामधलं. ऐकूया कझिस काश्मीरी यांची गीतरचना, संगीतकार ओ पी नय्यर.

0: नाशिकच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अनोखी सुवर्ण संधी, भोसला सिनियर सिटीजन वॉकिथॉन 2026 स्वतःच्या आनंदासाठी एकत्रित चालूया, तरुणाईला लाजवेल असा उत्साह दाखवूया. नोंदणी करा 7 जुलै सकाळी 7 वाजता, ठिकाण भोसला मिलिटरी कॉलेज, रामभूमी, नाशिक.
1: ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये, संगीतकार उषा खन्ना, चित्रपट आओ प्यार करे.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: गोलमाल या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत ऐकूया सपन चक्रवर्ती आणि संगीतकार राहुल देववर्मन यांच्या आवाजात.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: हो स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अपने रंग हजार या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे अंजान यांचं, ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: स्वरशिल्प प्रेझेंट वोकल एरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527 8555 82.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
5: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, जिव्हाळा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत, कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात। या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश चिवूडकर यांचं गीत कुंगवाचा करंडा या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत साज आहे प्रभाकर जोग यांचा.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात, मुंबईचा सावई या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ग. दि. माडगूळकर यांची, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: संगीत नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्य संगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्य संगीताच्या कार्यक्रमातनं दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत डॉक्टर वसंत अवसरे यांचं गीत अवघाचे संसार या चित्रपटामधलं. ऐकूया मधुबाला जव्हेरी यांच्या स्वरात. आणि या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे कृष्णा कल्ले यांच्या आवाजात कवी संजीव यांचं पाठलाची सून या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: क्रमांकात. आता ऐकूयात कुंकवाचा करंडा या चित्रपटामधला जगदीश ठेकूरकर यांचं गीत सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आणि सजवलं आहे प्रभाकर जोगी यांनी.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वंदना विटणकर यांचं. आशा भोसले यांनी गायलेलं शुरामी वंदिते या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.0.

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात मधुसूदन कालेलकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे राजमन्य राजश्री या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

घर तमी जीव

0: कथा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत राम राम पाहुणा या चित्रपटामधलं गीत. संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: कार्यक्रमात आता ऐकूयात बाई मी भोळी या चित्रपटामधलं जगदीश चिपळूणकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात संगीतकार राम कदम आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.
1: साडी आला म्हटली

0: गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. माडीवरची मंडळी खाली आली.
1: हो पण कशाला?
0: माडीवरची मंडळी खाली आली.
1: बर
0: माडी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटी व शर्ती ऐकणार आहोत गंगाधर महांबळे यांचं सोबती या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. रंगपंचमी या चित्रपटामधला ग दि माडगुळकर यांची शब्दरचना ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं बायकोचा भाऊ या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पतीपत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतिचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्याबाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. शोध पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. यांच्या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत बाळकराव मुरळीकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे अनोळखी या चित्रपटामधलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश थेऊरकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.
3: ऋतू पाई ऋतू तू कपड्याचं पासू आमच्या संगीत बोलला अत्तर दिसू दिसू दिसू

0: अंगा राजू सुनला अंगा राजू सांगला अंगा राजू।
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247726 आणि 75586611 या क्रमांकांवर। चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता, तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा।
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात वसंत देसाई यांच्या आवाजात शांताराम आठवले यांचं गीत। गीताला संगीत दिला आहे केशवराव भोळे यांनी।

0: हे गीत आपण ऐकलं संत ज्ञानेश्वर या चित्रपटामधलं.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवूणकर यांचं गीत उषा मंगेशकर, पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हे गीत आहे नेताजी पालकर या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. चित्रपट आहे सवाल माझा ऐका आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरच गीत आपण ऐकणार आहोत रंगपंचमी या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. हे शब्द आहेत गदी माडगूळकर यांचे आणि संगीतकार राम कदम.

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात देव माणूस या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

हे गीत आहे झेप या चित्रपटामधलं. ऐकूया ग. दि. माडगूळकर यांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांच्या आवाजात पडछाया या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत। गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं।

आणि आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगूळकर यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत देवमाणूस या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कवी संजीव यांचं पाटलाची सून या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकार्यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.
1: अरे अरे अरे अरे अरे अरे अरे नको बोलू मला, नको भेटू मला, नको दाटू मला, नको खेटू मला.
2: आता

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: पशुपालक बांधवांनो आणि शेतकरी बांधवांनो नमस्कार. पशुधन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. बरं, आजच्या घडीला मला एक सांगा, ठोकताळा ज्याला म्हणतो ना आपण, की दिवसागणिक किंवा एका दिवसाला एका म्हशीला एवढा खर्च लागू शकतो, तुमचा अनुभव सांगायचा आहे, खर्च इतकं लागू शकतो आणि हे सगळं वजा जाता एवढा नफा असं सांगता येईल का तुम्हाला?
1: सांगू शकतो मी. वजा जाता म्हणजे साहेब म्हणजे ढेप वैरण लागते, ते वैरण गिरण ढेप गिप जाऊन आपल्याला 400-300-400 रुपये उरू शकतात.
0: अच्छा,
1: बस
0: दररोज पूर्ण म्हशी पाठीमाग,
1: पूर्ण म्हणजे आमचं त्याचे वळण झालं, आमच्या घरातला खर्च स्वतःचा झाला, ती ढेप झाली, तिची वैरण झाली, पूर्ण झालं, तितक्यातून आपल्याला 200-300 रुपये राहू शकतात.
0: अच्छा, या साप म्हशी पाठी मागे. आता आणखीन एक असा प्रश्न मला पडतो की भाकड काळेक असतो म्हशींना, त्यावेळेस तुमचं नियोजन कसं असतं? बघ, एक दुधाचं म्हैस असेल, त्याचं काही दिवसानंतर 9-10 महिन्यानंतर दूध बंद होतो, ती गाभण झाल्यानंतर, तर त्यावेळेस त्या म्हशीला ठेवता विकून,
1: त्यावेळेस आपण म्हैस विकून टाकतो, ती त्यावेळेस आपण ती म्हैस विकतो अर्ध्या किमतीत, म्हणजे 30 घेतली ती 16-17 हजार विकते, डबल आपण 10-15 हजार टाकून डबल घ्यायची, असं आपलं परंपरा चालू आहे.
0: म्हणजे नवं जुनं करतो,
1: सलाल म्हशी मी 6-7 महिने विकू शकतो, 6-7 गाडणे घेऊ शकतो, 2 लाखाचा माल मी भरतो, 1.25 लाख विकतो, 75 हजार डबल जोडून टाकून मी डबल 2 लाखाचा माल आणखीन घेतो.
0: पण याच्यामध्ये नुकसान होतो का?
1: नाही, नुकसान काही नाही.
0: बरं, अशी भाकड म्हैस सांभाळण्यामध्ये नुकसान होतो का?
1: भाकड म्हैस पुरतू शकत नाही, ती तिला वरण घालू शकत नाही आपण, ती पुरत नाही ती. ते बी एक वेळ करून पाहिलं, त्याच्यातल्या मी एक वेळ याच्यातल्या 4 म्हशी तशा ठेवल्या, दुसऱ्या 4 म्हशी घेतल्या, 4 म्हशीची सोय भरपूर झाली दूध असल्यामुळं, यायला शेवटी ह्या 30 जे विकायच्या त्या गाभण राहून मी 22 जिंकल्या, 22-22 हजाराच्या, त्याच्यामुळे मी 18 मागून दिल्या नाही, तर 22 गाभण करून दिले, म्हणजे मी 10 महिने सांभाळल्या, पुढलं नाही.
0: अच्छा, आता शेळके साहेब आणखीन एक असं सांगा मला की जेव्हा आपण हा व्यवसाय करतो याचं नियोजन आवश्यक आहे, कुठल्याही व्यवसायाचं नियोजन. आता शेतकरी बांधव जरी असले तरी की शेतीसाठी असो किंवा कोणत्याही व्यवसायासाठी जिद्द महत्वाची, चिकाटी महत्वाचं, परिश्रम महत्वाचं आणि नियोजन सर्वात. तर तुमचा हा जो व्यवसाय आहे तुम्ही याचं नियोजन कसं काय लावलं? सकाळी किती वाजता उठता, त्यांना खाद्य किती द्यावं लागतं, त्याचं टायमिंग आहे का की बेटायमिंग देता तुम्ही, असं दूध काढायचा टाइम ठरलेला आहे का हे सांगा.
1: संध्याकाळचं आपण 6 दूध काढणे, 5 दूध काढणे झालेच पाहिजे, शेण वगैरे झालेच पाहिजे, हे जोडा त्याला खायला चारा पाणी भेटलंच पाहिजे, हे जोडा 6 मी दूध घेऊन जाणार, सकाळी मी 6:30 दूध घेऊन जातो रिसोर्टला.
0: म्हणजे वेळेवर दूध काढणे, म्हशीला एक सवय लागली की त्यानुसार तुम्ही दूध काढाल, तर जे काय तुमचं 5 लिटर असेल, 6 लिटर असेल, ते त्याच्यामध्ये कमी जास्तपणा येऊ शकत नाही का, असं तुम्हाला म्हणायचं. वेळोवेळी आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्र करडा आहे, त्या ठिकाणी आदरणीय डॉक्टर रामटेके साहेब आहेत, तर तुम्ही यांचं मार्गदर्शन घेता का?
1: हो ना, ते घेणं लागतं साहेब, डॉक्टर साहेब त्याला दाखवत लागते, त्याचे कॅम्पशन कमी होऊन जाते म्हशीचं, मैस दुधाहून कमी होऊ शकते, मग माणूस म्हणते मैस पाणावे नाही काहून, मैस दूध देत काहून नाही, त्याच्यामुळे ते कॅल्शियम जे आहे ते आम्हाला नंतर 1-1.5 महिन्यानंतर हमेशा पाहायला लागतात.
0: म्हणजे ही माहिती तुम्हाला डॉक्टरांकडून मिळाली? ही तांत्रिक माहिती सुद्धा पशुपालकांना आवश्यक आहे. निवळ फक्त मैस घेतली आणि दूध काढायचं आणि बाजारामध्ये विकायचं, आता
1: असे किती घेत ना हे बा शेळकी करते, हे असं माया बरोबरच्या पोरांनी भलते करून पाहिलं, पण ते फेल गेले त्याच्यातून, काही जमलं नाही. त्यावेळी मी सांगत जाऊ ना, अरे तुम्ही असे करा, तुम्ही असं करा, तर ते नाही जमले त्यावेळी.
0: अच्छा, यांच्या फेल जाण्यामध्ये तुम्हाला काय कोणता कारण महत्वाचं वाटतो?
1: त्याला फेल जाण्याचं कारण म्हणजे साहेब त्यानं दूध न्यायचं 10 लिटर करा, 10 लिटर जे यायचे 200 रुपये आणि करायचे 250 रुपये खर्च जाईल, काय होणार?
0: म्हणजे शोक पाणी,
1: शोक पाणी.
0: म्हणजे गुंतवणुकीची त्यांना आवड नाही, सवय नाही, फक्त गेले दूध विकलं, काहीतरी आपलं तिकडेच रिसोर्ट मध्ये जे काय भेटत असेल ते शोक पाणी करायचं,
1: करायचं घरी यायचं, 50-50 आणायचं कुठून, 200 दूध इकायचं, 250 खर्च करायचा, त्या म्हशील काय द्यायचं आणि वरण काय द्यायचं, मग आणायचं कुठून, मग शेवटी ती म्हैस विकून टाकायची. तीच म्हैस विकता विकता 25 घेतली, ती म्हैस महिन्यात इकायची, महिन्यात इकायची की ती 15 हजाराला म्हैस मीच घ्यायचो त्याच्या, 25 आपणच द्यायची घेऊन आणि 15 आपणच घ्यायची, त्याच्या देत नाही दूध तुला ये मी घेतो मार्केट भावान काय भाव मागायला पाहिजे एवढे मग एवढा एवढे ती आणायची मी सांग ती मी त्याच्या इथं द्यायची 3 लिटर दूध आपल्या इथं द्यायची 7 लिटर दूध
0: हे सगळं अनुभवावर नाही का. अच्छा मार्केटचे काय काय प्रॉब्लेम आहेत सांगता येतील का जेव्हा तुम्ही दूध घेऊन जाता मार्केटमध्ये की गेल्या बरोबर दूध विकतो किंवा लोक उधार ठेवतात आणि उधारी बुडते किंवा आणखीन काय प्रॉब्लेम
1: नाही साहेब. महिन्याचे पैसे भेटतात काही हप्त्याला भेटतात काही काही नगदी रोज भेटतात पैसा कुठेही बुडत नाही फक्त दम धरावा लागते कोणाच्या 3 महिने येत नाहीत पण त्या माणसाला असं म्हणायचं जमत नाही बाबा तुमच्याकडे 3 महिने झाले म्हणून 3 महिने ते एक वेळ एक खडा पैसे आपले आग मारून देतात.
0: अच्छा म्हणजे बिलकुल इमानदारीने हा व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये घाटा नाहीच.
1: नाहीच त्याचं शेण साहेब मी 1 वर्ष ऑर्डर टाकून 1 वर्ष मी 30 ते 35 हजार रुपयाचं त्याचं शेण विकतो.
0: अच्छा
1: झालाच
0: बरोबर आहे. म्हणजे पहा ती त्याची जी विष्ठा आहे म्हशीची त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला पैसा मिळतो. आणि आणखीन तुम्ही जर प्रयत्न केला त्याचा जो राहिलेला चारा वगैरे असेल कचरा वगैरे तर जातेच. आणि त्याचप्रमाणे तुम्ही आणखीन दुसरे प्रकल्प आहेत कृषी विज्ञान केंद्र कराडाला जर तुम्ही भेट दिली तिथल्या सायंटिस्ट लोकांपासून जर माहिती घेतली तर गांडूळ खताचा एखादा प्रकल्प आपण घेऊ शकतो. म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ जे म्हणतो ना आपण अशा प्रकारे अनेक त्या पदार्थापासून आपण फायदे घेऊ शकतो. अच्छा आता मला थोडक्यात सांगा की पशुपालकांना किंवा शेतकरी बांधवांनी दुग्ध व्यवसाय हे करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे या व्यवसायापासून फायदा होतो का तोटाच होतो. आणखीन आणखीन एक यापूर्वी या प्रश्नाच्या पूर्वी मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की अनेक पशुपालक किंवा शेतकरी बांधव म्हणतात की पशु किंवा दुग्ध व्यवसाय करायला काहीच हरकत नाही पण चारा टंचाई खूप असते याबद्दल काय सांगाल तुम्ही याचं नियोजन तुम्ही कसं.
1: चारा टंचाई खूप असते साहेब पण ती एक वेळ सुरुवातीलाच आपल्याला भरून ठेवावी लागती. सुरुवातीला जे आपले सोयाबीनचे कुटार येतात हरभऱ्याचे कुटार येतात तेव्हा त्यावेळेस आपण आपला भरपूर साठा करून ठेवायचा आणि तो आपल्या पद्धतीने आपण
0: डॉक्टर साहेब काही सांगतायत याबद्दल आपण विचारूया. हा डॉक्टर साहेब

0: काय म्हणाल तुम्ही?
1: मला सांगता येईल की बा यांनी बरोबर म्हटलं की आपल्याजवळ जनावर किती आहेत, त्या हिशोबाने जर आपण अगोदरच नियोजन केलं चाऱ्याचं, तर ते चारा नियोजन झाल्यानंतर आपल्याला जे म्हणतात चारा टंचाई, त्याच्यावर मात करता येईल. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजे. असं केलं तर बऱ्याच म्हणजे दुग्ध व्यवसाय चांगला होऊ शकते.
0: आता आणखीन एक प्रश्न, हे जे म्हशी आहेत यांना कोणकोणत्या प्रकारचे रोग होऊ शकतात आणि त्यावेळेस तुम्ही काय करता?
2: याला खुरी होऊ शकतात, या गटसर्पाची बिमारी होऊ शकते, ताप बी घेऊ शकते. मग डॉक्टरला बोलवल्याच्या नंतर त्याला इंजेक्शन सलाईन हे असं चालू करून देतो आम्ही.
0: लसीकरण वगैरे करता की नाही तुम्ही?
2: हो ना करतो.
0: अच्छा बरं, तुम्हाला लक्षणे वगैरे कळतात की आपली म्हैस बिमार पडली, हे कसं तुम्हाला
2: कळतं? एका मिनिटात बिघडू शकतात. म्हैस आली ती तेव्हाच समजू येते इकडे आज वारात चरली नाही, ती अशी कोकडा उभी राहते, थोडी थोडी कोकडा उभी राहते, एखादी फुकते. तर तेव्हाच आमचं म्हणजे कसं घरी आम्ही शेतीतून आल्यानंतर आम्ही पहिले लक्ष देतो म्हशीकडे, व आपल्या म्हशी कशा काय तब्येतील. तर त्या एखादी जर नाराज वाटली जर सुकेल तर त्यावेळेस म्हणतो आपण बिमार आहे की आम्ही ताबडतोब डॉक्टर लेबल होऊन इंजेक्शन गोळ्या देऊन.
0: डॉक्टर रामटेके, आपण थोडस सांगा याबद्दल, माहिती द्या आमच्या पशुपालकांना, शेतकरी बांधवांना, की जनावर जेव्हा आताच यांनी सांगितलं की शेतातून आल्याबरोबर पशुपालक जे अनुभवी पशुपालक असतात त्यांना लगेच लक्षात येते, तर आणखीन काय काय लक्षण असतात रोगी जनावर ओळखण्यासाठी?
1: रोगी जनावर ओळखण्यासाठी नाकावरचं जे मोतीबिंदू असतात ते नसते त्याला, म्हणजे ताप आला असं जनरली शेतकऱ्यांचं म्हणणं असते. ते बघून घ्यायला पाहिजे, थोडं तिला चालून पाहायला पाहिजे, त्याची डावी कूस सुजली आहे की नाही ते तपासून घ्यायला पाहिजे, म्हणजे डाव्या कुसीमध्ये पोटफुगीसारखे आजार बाहेरून चरली की नाही, किंवा मग रवन करत आहे की नाही, बागुल करत आहे की नाही, याकडे थोडंसं शेतकऱ्यांनी संध्याकाळी जेव्हा म्हशी येतात तेव्हा बघायला पाहिजे. याच्यावरून आपल्याला त्यांना म्हणजे लगेच कळू शकते आणि त्याच्यावर उपाय करून व्यवस्थित करता येईल त्यांना.
0: आपल्या कृषी विज्ञान केंद्र करडा या ठिकाणी जे पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्यामार्फत शेतकऱ्यांना पशुपालनाबद्दल योग्य मार्गदर्शन दिलं जातं नाही का? तर वेळोवेळी किंवा कशा प्रकारचं मार्गदर्शन त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं?
1: शेतकऱ्याच्या गरजेनुसार जे त्यांना म्हणजे ट्रेनिंग आपण देतो त्याच्यामध्ये पशुपालकाच्या याच्यामध्ये, मग ते लसीकरणाच्या संदर्भात असो जनावरांच्या, किंवा मग पोल्ट्रीच्या संदर्भात असो या शेळीच्या संदर्भात असो, किंवा मग अजून बरेचसे चाराच्या संदर्भात असो, या सर्वांचं तिथे आपण त्यांना लोकांना ट्रेनिंग देत असतो.
0: बरोबर आहे. तर केव्हीके करडा या ठिकाणी पशुपालकांसाठी शेतकरी बांधवांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन त्या ठिकाणी सायंटिस्ट आहेत ते मार्गदर्शन करतात. मी सुरुवातीला विचारलेला प्रश्न की शेतकरी बांधवांनी किंवा पशुपालकांनी हा व्यवसाय करायला पाहिजे किंवा नाही, तोट्याचा आहे का फायद्याचा आहे?
2: हे साहेब जे करणार आहे त्याला फायद्याचा आहे, न करणाऱ्याला तोट्याचा असेल. जो करल शोकबाजी न करता जो धंदा करल त्याला तो हा धंदा म्हणजे कधीच आता नणार नाही. आणि समजा जर तो आपल्याला इकडे निकार माहीत बनून 2 वाजे बांधेल तो रिसोडात तर ती दूध देऊ शकणार नाही, त्याच्यामुळे ती घाट्यातच येणार तो फायद्यात नाही.
0: शेळकेजी, तुमच्या या मुलाखतीवरून निश्चितच आमचे जे शेतकरी बांधव आहेत, पशुपालक बांधव आहेत, किंवा नवीन व्यवसाय सुरू करू पाहणारे जे आमचे शेतकरी बांधव पशुपालक आहेत त्यांच्यासाठी निश्चितच ही तुमची मुलाखत एक मार्गदर्शन ठरणार आहे आणि नक्कीच त्यांना हुरूप आलेला असेल ही मुलाखत ऐकल्यानंतर की बाबा खरोखरच आपण हा व्यवसाय करायला पाहिजे. तुम्ही जसा करता व्यवसाय प्रामाणिकपणे, त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे कसर ठेवत नाही, कसूर करत नाही, सकाळी बरोबर उठता, वेळेवर त्यांना खाद्य देता, त्यांची निगराणी करता, आंघोळ घालता, त्यांची काळजी घेता, आरोग्याची काळजी घेता, वेळेवर मार्केटला दूध जाऊन विकता, पैशाचा दुरुपयोग करत नाही, त्याचा सदुपयोग करता, म्हणूनच तुमची प्रगती ही झालेली आहे आणि त्याला कारणीभूत फक्त हा दुग्ध व्यवसाय असं तुमचं म्हणणं नाही का?
2: त्याच्यात कसं साहेब, जेव माणूस समजा आता बापदाद्याची विष्ठेटी त्याला जर म्हणले तुम्ही दुग्धाचा व्यवसाय कर तर तो काही करू शकत नाही त्याचा, म्हणजे त्याला कोणत्याही गोष्टीचे अनुभव नसतात, त्याच्यामुळे तो काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळं कसं याला स्वतः गरिबीतूनच वर आलेला माणूस करेल आणि त्याच्यातून बी त्यानं जर असं याच्यावर ध्यान दिलं तर तो बी करू शकत असे.
0: तर श्रीयुत अण्णा भगवान साहेब शेळकेजी, आज तुम्ही हा जो आपला FM केंद्र आहे, कम्युनिटी रेडिओ आहे, त्यांना एक संधी उपलब्ध करून दिलेली, छोटे मोठे उद्योग करणारे आहेत, रोजमजुरी करणारे आहेत, शेतकरी आहेत, महिला आहे, बालक आहेत, यांच्यासाठी एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उभं केलेलं आहे. तर आज तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि केंद्रातर्फे मी आपले आभार व्यक्त करतो. नमस्कार.
2: नमस्कार.
3: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांच्या आवाजात ऐकूया ग. दि. माडगूळकर यांची गीतरचना. संगीतकार वसंत देसाई.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पैजेचा विडा या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे शांताराम नांदगावकर यांची, संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी, आणि हे गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

कथाच्या गरीबा घरची लेख या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं आणि गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके, आणि हे गीत ऐकूयात लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया. गुरु किल्ली या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

आणि कार्यक्रमातली ही गीतरचना ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांची मधुचंद्र या चित्रपटामधले. ऐकूया महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीताने सजवलं आहे एन दत्ता यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: आणि आता ऐकूया गारंबीचा बापू या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत रवींद्र साठे यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश ठाकूरकर यांचं गीत साधी माणसं या चित्रपटामधलं आनंदघन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत मराठा ते तुका मिळवावा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

स्वरशिल्प प्रेझेंट व्होकल अरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855582.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: ऐकूया नौशाद यांच्या संगीताने सजलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात। हे गीत आहे धरमकाटा या चित्रपटामधलं।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत. अलग अलग या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. रमेश पंत यांचं अधिकार चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात दुश्मन या चित्रपटामधलं गीत. इंदिवर यांची गीतरचना ऐकूया अमित कुमार आणि साधना सरगम यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात मोहम्मद असीस आणि साधना सरगम यांच्या आवाजात. खुदगज या चित्रपटामधलं हे गीत आहे इंदिवर यांचं, संगीतकार राजेश.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: लता मंगेशकर आणि विनोद राठोड यांनी गायलेल्या चांदणी ह्या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे शिवहरी यांचं.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. आजच्या भागात सुद्धा नेहमीप्रमाणे सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी हे आपल्याशी गप्पा मारायला उपस्थित आहेत. लहान बाळांची काळजी कशी घ्यावी यावरील विविध मुद्द्यांवर मॅडम नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असतात. विविध रसिक श्रोत्यांकडून आपल्याला प्रश्न सुद्धा येत असतात. नेहमीप्रमाणे आजच्या सुद्धा भागात एक प्रश्न आपल्याकडे आलेला आहे. आजचा प्रश्न आहे, डॉक्टर आमचं बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर तुम्ही डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कॉम्प्लिमेंटरी फीडिंग चालू केलं, पण बाळ रात्रीचं झोपत नाही, 24 तास बाळाला प्यायला हवं असतं. वरचं खाऊ घातल्यानंतर बाळाने अंगावर कमी प्यायला पाहिजे की नाही तसं आमच्या आजी सांगतात, त्याप्रमाणे त्याला एकदा भाताचं पाणी, एकदा वरणाचं पाणी, एकदा चहामध्ये थोडं बिस्किट टाकून ते पाणी, एकदा उकडलेल्या सफरचंदाचं पाणी, एवढ्या 4-4 गोष्टी मी खाऊ घालायला सुरुवात केली, पण तरीही त्याचं पिणं काही सुटत नाही. त्याच्यावर काही उपाय सांगू शकाल का? असा प्रश्न आज विचारलेला आहे.
1: बेटा, याच्यामध्ये ना आम्ही डॉक्टर लोक सांगतो त्यापैकी 6 महिन्यांनी कॉम्प्लिमेंटरी फीडिंग चालू करावं एवढंच बरोबर आहे. तू विचार कर आम्ही काय सांगतो ते. पहिली गोष्ट, कुठलाही डॉक्टर हा स्वतःच्या मनाने सांगत नाही. मी जे मागील सेशन्समध्ये सांगितलं होतं ते सगळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचे रेकमेंडेशन्स सांगितले होते की 6 महिने निव्वळ स्तनपान, 6 महिन्यानंतर ताजा स्वच्छतापूर्वक घरी बनवलेला घन आहार चालू करणे आणि त्याच्याबरोबर स्तनपान चालू ठेवणे. 6 महिन्यानंतर स्तनपान साधारणतः 2 वर्ष किंवा त्यानंतर चालू ठेवणे आणि त्याबरोबर बाळाशी सुसंवाद साधणे, या 4 गोष्टी मी सांगितल्या होत्या. याचाच अर्थ 6 महिन्यानंतर कॉम्प्लिमेंटरी फीडिंग चालू केलं तरीही स्तनपान चालू ठेवायचं आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की घन आहार रेकमेंडेशन्स पुन्हा काळजीपूर्वक, काही ताजा स्वच्छतापूर्वक घरी बनवलेला घन आहार म्हणजेच पातळ पाणीदार काहीच नाही द्यायचं. वरणाचं पाणी, भाताचं पाणी हे पाणीदार झालं ना. आधी साधारणतः मऊ असा सेमी सॉलिड बनवायचा आणि मग थोडासा घन करत करत 1-15-20 दिवसानंतर घन पण बाळ खाऊ शकतं, म्हणजे चमच्यातनं पडेल इतपत घन. जसं घरातलं बनवलेलं तूप असतं गाईचं म्हशीचं, तर ते चमच्यात घेतलं तर साधारणतः चमच्याला चिकटत नाही, चमच्यातनं वाढता येतं इतपत पातळ असतं, पण एकदम पिण्या इतकं पाणीदार पण नसतं. असं तुपाइतकी कन्सिस्टन्सी असलेला मऊ आहार बाळाला चालू करायचा, म्हणजेच पाणीदार नाही, भाताचं पाणी किंवा वरणाचं पाणी हे नाही. दुसरा त्यातला क्रायटेरिया आहे की घरी बनवलेला पाहिजे. मग घरी बनवलेल्यामध्ये बिस्किट कुठे येतं? त्यामुळं बिस्किट हा विकतचा पदार्थ आहे, त्याच्यामध्ये मैदा आहे, निकृष्ट दर्जाचं त्याच्यामध्ये म्हणजे कुठलंही पोषण मूल्य नाहीये आणि त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह शिवाय बिस्किट टिकेल का बेटा? त्यामुळं हे विकतचे पदार्थ बाळाला द्यायचे नाहीये. चहा तर त्याहून द्यायचा नाही. आपल्याला सुद्धा जर चहानी ऍसिडिटी होते, डॉक्टर सांगतात चहा बंद करा, तर बाळाला कसं काय बरं द्यायचा चहा? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं द्यायच्या नसतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू जे सफरचंद उकडते आणि त्याचं पाणी देते, एकतर सफरचंद उकडलं तर त्यातले सर्व व्हिटॅमिन्स नाहीसे होतात, शिजल्यानंतर कोणतंही व्हिटॅमिन त्यात शिल्लक राहत नाही, आणि त्यातून त्याचं पाणी देतेस म्हणजे त्यात कुठलंही पोषण मूल्य बाळाला जात नाही. तर अशा पद्धतीनं जर बाळाला कोणतंच पोषण मूल्य गेलं नाही तर बाळ सारखं रडणारच ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 6 महिन्यानंतर जरी कॉम्प्लिमेंटरी फीडिंग चालू केलं तरी पहिले 3 महिने म्हणजे 6-9 महिने हे फक्त 30% कॅलरीज कॉम्प्लिमेंटरी

0: ब्रेस्टफीडिंग मधून मिळतात आणि 70% कॅलरीज ह्या आईच्या दुधातून मिळतात. 9 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत म्हणजे त्याच्या पुढील अजून 3 महिने बाळाला 50% कॅलरी आईच्या दुधातून मिळतात आणि 50% कॅलरीज अन्नातून मिळतात. आणि बाळ जसं 1 वर्षाचं होतं तसं मग 70% कॅलरीज ह्या अन्नातून मिळायला लागतात. बाळ जास्त जेवायला लागते आणि मग आईच्या दुधातल्या कॅलरीज फक्त 30% मिळतात. आणि त्याच्यानंतर जस्ट लाईक टॉनिक, म्हणजे आता आपण म्हणतो की त्याच्यात DHA आहे, स्टेम सेल्स आहेत, तर हे सगळे ॲडव्हान्टेजेस बाळाला मिळायला लागतात. त्याच्यामध्ये दुसऱ्या वर्षी फॅट्स वाढलेले असतात त्यामुळं बाळाच्या ब्रेनसाठी ते चांगलं असतं. तर या पद्धतीनं स्तनपान हे घाईघाईनी बंद करायची गोष्ट नाहीये. बाळाला जरी कॉम्प्लिमेंटरी फीडिंग चालू केलं तरी स्तनपान चालू ठेवायचं आहे. दुसरं म्हणजे स्तनपान चालू केल्यावर त्याच्याबरोबर जो घरी बनवलेला आहार द्यायचा आहे तो मऊ असा आणि बाळाला खाता येईल अशा पद्धतीनं ताजं अन्न खाऊ घालायचंय. कोणतंही विकतचं फूड द्यायचं नाहीये. आणि मग ह्याच्यात काय होतं की बाळाला कॅलरीज पण जात नाही, आई पण दूध पाजत नाही आणि मग बाळ रडत राहतं. आणि मग अशा ह्याच्यात बरीच बाळ माझ्याकडे येतात तर त्यांचं वजन 6 महिन्यानंतर एकाएकी कमी व्हायला लागतं किंवा 6 महिन्यानंतर ती बाळ रडकी होतात, त्यांचे माइलस्टोन्स पटापट आधी जे होत होते ते थोडे हळू व्हायला लागतात. आणि मग मातांना कळत नाही की असं काय झालं. 6 महिन्यापर्यंत तर बाळ छान दिसत होतं आणि मग आता का बारीक झालं, आता का वाळलं असं त्यांना वाटायला लागतं. पण याचं कारण हेच आहे की स्तनपान बंद करायचं नाही आहे. 6 महिन्यानंतर स्तनपान चालू करून आहार चालू करायचा आहे. आणि त्याची सुद्धा एक टेक्निक आहे ना की एकदम पहिल्या दिवशी वाटीभर नाही घालायचं आहे, थोडं थोडं करत वाढवत वाढवत न्यायचं आहे. बाळाला खेळीमेळीनं खाऊ घालायचं आहे, रडत रडत खाऊ नाही घालायचं आहे. बऱ्याच माता बाळाला पायावर घेतात आणि पातळ तयार केलेलं अगदी रडत रडत बाळाला खाऊ घालतात. बाळ आ करत असतं रडताना आणि त्यात तोंडात चमचा टाकून देतात. तर अशा पद्धतीनं बाळाला जर खाऊ घातलं तर त्याला खाण्याबद्दलच एक प्रकारचं रिपल्शन तयार होतं. बाळाला अन्न नकोच वाटतं, चमचा वाटी आणि आई पाहिली की बाळ चिडायला लागतं. मग बाळ जोरजोरात रडतं कारण बाळाला तोपर्यंत समजायला लागलेलं असतं. तर हे सगळं असं बाळाला खाणं नकोसं वाटण्यापेक्षा ते आनंदी वातावरणात बाळाला स्तनपान पण द्यायचं आणि त्याच्या जोडीला आहार जो द्यायचा आहे मऊ घरी बनवलेला ताजा स्वच्छतापूर्वक बनवलेला जो आहार द्यायचा आहे तो आपल्या हातांनी हळूहळू मऊ आहार खाऊ घातला तर बाळाला पण ते आवडतं आणि बाळ पण आनंदाने खातं, बाळाचं वजनही वाढायला लागतं आणि मग हळूहळू तो आहार वाढवत जाता येतो. मग त्याच्यामध्ये व्हरायटी आणता येते आणि असंख्य पदार्थ खाऊ घालता येतात. या पद्धतीनं खाणारी मुलं साधारणतः वर्षाची झाली की आपल्यासारखं जेवायला लागतात ना. त्यामुळं आत्ता खाऊ घालताना एकदम युद्ध पातळी घरात क्रिएट करण्याच्या ऐवजी बाळाला अतिशय आनंदी वातावरणात जर खाऊ घातलं आणि स्तनपान पण चालू ठेवलं तर बाळ खूप हेल्दी राहील.
1: नक्कीच डॉक्टर मॅडम, तुम्ही अतिशय समर्पक आणि योग्य असा सल्ला आपल्या रसिक श्रोत्यांना दिलेला आहे. नेहमीप्रमाणे आजच्या सुद्धा भागामध्ये आपण सहभागी झालात आणि आमच्या सगळ्या रसिक श्रोत्यांना योग्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. तर रसिक हो, आता वेळ झाली या कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: धन्यवाद.

आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. ऐकूया साहिल लुधियानवी यांची गीतरचना, मोहम्मद रफी आणि सुलक्षणा पंडित यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे एन दत्ता ह्याने, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चेहरे पे चेहरा या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटीवशर्तीमध्ये आशा भोसले आणि कुमार सानू यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पतीपत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतिचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. श्रोतेहो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर. सिने संगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांचे गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं, शब्दरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार शिवहरी आणि चित्रपट आहे चांदणी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमात मी पत्रकार नाना खैरनार आपले स्वागत करतो। श्रोते, आपणास माहिती आहे भारत आणि आयर्लंड यांच्यात 2 T20 सामने झाले आणि या दोन्ही T20 सामने भारताने गमावले। याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासाठी आज नाशिकचे रणजीपटू अर्थात मुंबईकडून खेळलेले राजू लेले सर हे आपल्याशी येऊन मिळालेले आहेत, त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत। तर नमस्कार।
6: नमस्कार
5: सर, भारत आणि आयर्लंड यांच्यात 2 T20 सामने झाले आणि दोन्ही T20 सामने भारताने गमावले, तर याविषयी आपलं काय मत आहे?
6: ही फार चिंताजनक बाब आहे ऍक्च्युली, कारण आपली वर्ल्ड चॅम्पियन 2 लागोपाठ झालेली टीम आहे इंडियाची आणि आयर्लंड सारख्या टीमनी आपल्याला हरवलं आहे। आणि ते सुद्धा पहिल्यांदाच आयर्लंडने आतापर्यंत आपल्याला वन डे इंटरनॅशनल किंवा T20 मध्ये कधीच हरवलं नव्हतं आणि त्यांनी आपल्याला 2 लागोपाठ, म्हणजे समजा एखाद वेळेस आपलं पहिल्या मॅच मध्ये लक चांगलं नाहीये किंवा काही आपण म्हणू शकतो, पण दोन्ही मॅचेस मध्ये हरवणं म्हणजे फार आपल्याला खरंच खूप विचार करावा लागण्यासारखी गोष्ट आहे।
5: सर, आपण जर बघितलं तर पहिली जसा सामना हारलो तसा दुसऱ्यामध्ये पण पराभव आपल्याला सहन करावा लागला, म्हणजे पहिल्या सामन्यातून आपण जे काही घ्यायला पाहिजे होतं, जे चुकांचं दुरुस्ती करायला पाहिजे होती, जे चुका झाल्या त्या व्हायला नको होत्या, त्या परत परत घडल्या, याविषयी काय मत आपलं?
6: काय होतं की 2 T20 किंवा 2 वन डे इंटरनॅशनल किंवा 2 टेस्ट फार लहान म्हणजे हे फॉर्मॅट, आपल्याला कमीत कमी 3 किंवा 5 वन डे किंवा 3 किंवा 5 T20 किंवा 3 किंवा 5 टेस्ट मॅचेस असल्या तर आपल्या टीमचा खरा कर्ज लागतो किंवा दोन्ही टीमचा कर्ज लागतो आणि आपल्याला फेअर रिझल्ट मिळतो। 2 मॅचेस मध्ये काय होतं की आपण पहिल्या मॅचला समजा एक टीम घेतली 11 आणि त्यांना 2-3 प्लेयर 4 प्लेयर फेल गेले, पण त्यांना लगेच दुसऱ्या मॅचला रिप्लेस नाही करू शकत। आपल्याला वाटतं की अजून एक चान्स त्यांना द्यायला पाहिजे, कारण कन्सिस्टंटली त्यांनी एवढा परफॉर्मन्स केलेला असतो आणि त्यामुळे ते आपल्या इंडियन टीम मध्ये येतात आणि मग लगेच एक मॅच घेऊन त्यांना परत बसवायचं आणि मग परत दुसरे प्लेअर घ्यायचं, मग त्यांना पण सेटल व्हायला चान्स नाही द्यायचा, हे खूप अन्यायकारक होतं आणि बरोबर नाही टीमच्या दृष्टीने। त्यामुळे 2 मॅचेसची सिरीज असली की त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळा येतो की आपण प्लेयर्स बदलू शकत नाही आणि मग जे फेल गेलेले असतात ते प्लेयर्स परत खेळतात आणि मग त्याच चुका जर झाल्या तर आपल्याला जो रिझल्ट आत्ता मिळाला तो येतो, कारण आपल्या टॉप ऑर्डरची मोठं फेलियर होतं या दोन्ही मॅचेसला आणि थोडस त्यांनी बॉलिंग एवढी चांगली केली, आयर्लंडने एकदम राईट लेंथ मध्ये बॉलिंग केली आणि आपल्याला त्यांनी मारायला भाग पाडला आणि मग आपल्या विकेट गेल्या आणि त्याविरुद्ध त्यांनी खूप कुलली बॅटिंग केली आणि आपल्या बॉलर्सनी चांगली बॉलिंग करून सुद्धा त्यांना फार मोठा स्कोर करू दिला नाही, तरी आपण तो करू शकलो नाही अशी हालत झाली आपली।
5: सर, आपण जर बघितलं तर आयर्लंडने जे रणनीती आखली होती यशस्वी ठरली असं म्हणता येईल का?
6: त्यांची बॉलिंगची म्हणजे फिल्डिंग आणि बॉलिंगची जी रणनीती होती ती नक्कीच सक्सेसफुल झाली। बॅटिंगची एवढी काही नाही, कारण त्यांनी काय फार मोठा धावांचा डोंगर वगैरे केला नाही, त्यांनी 160 पण केले नाही, म्हणजे आपल्याला T20 मध्ये आपण IPL मध्ये इंडियामध्ये बघितलंय यावर्षी तर 200 रन्स किती वेळा क्रॉस झाले, 220 सुद्धा क्रॉस झाले, 250 सुद्धा क्रॉस झाले यावेळेस, म्हणजे आपल्या T20 मध्ये 155-160 वगैरे स्कोअर खूपच सुमार दर्जाचा स्कोअर आहे आपल्यासारख्या टीमला। तर अगदीच त्यांची बॅटिंग आपण एवढी चांगली त्यांची टेस्ट झाली नाही तरी सुद्धा त्यांनी फिल्डिंग आणि बॉलिंग मध्ये फारच चांगला परफॉर्मन्स केला आणि आपल्याला 4 रन्स करू दिले नाही तेवढ्या कमी रन्स मध्ये आउट होऊन सुद्धा आणि दोन्ही वेळा आपण चेस करत होतो।
5: बरोबर, वैभव सरेंशी विषयी काय म्हणता येईल का? त्याला दोन्ही मॅचेस मध्ये राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आलं, बऱ्याच जणांचं अगदी संजय मांजरेकरचं मत होतं की वैभव सरेंशीला खेळायला हवं होतं।
6: नको. नाही पण जसं मी पहिल्यांदाच सांगितलं पहिल्या मॅचला जे टीम खेळली आपल्या अकराची त्या सगळ्यांनी अगदी आपला जोरदार परफॉर्मन्स करून टीममध्ये स्थान पक्क केलं होतं. त्यामुळे सूर्यवंशीला तसा चान्स नव्हता टीममध्ये पण त्याला बसवण्यासारखं कोणी नव्हतं दुसरं. आणि तो तसा खूप यंग प्लेअर आहे त्यामुळे एकदम इंटरनॅशनल लेवलला त्याला दुसऱ्या कोणा प्लेअरला म्हणजे अभिषेक शर्मा किंवा संजू सॅमसन दोघांपैकी कोणाला तरी एकाला ड्रॉप करायला लागला ते ड्रॉप करणं खूप अवघड होतं. त्यामुळे त्यांनी पहिल्या मॅचला त्यांना खेळवलं आणि त्यांना पहिल्या मॅचला दोघेही अभिषेक शर्माने चांगली बॅटिंग केली पण सॅमसन फेन गेसेल गेला. त्यांना पहिल्या म्हटल्याप्रमाणे की एका मॅचमध्ये आपल्याला काढता येत नाही प्लेअरला चांगला परफॉर्मन्स केलेल्या त्यामुळे ते फसले त्याच्यामध्ये. सूर्यवंशीला पहिल्या मॅचला सगळ्यांचंच मत होतं की चान्स द्यायला पाहिजे पण त्याच्या वयाकडे बघून आणि त्याच्या टीमचा परफॉर्मन्स बघून प्लेअर्सचा त्याला तशी जागा नव्हती पण खेळायला पाहिजे होतं हे नक्की.
5: आता आपण जर बघितलं तर आपली नेमकी चूक कुठे आली फलंदाजीमध्ये की गोलंदाजीमध्ये?
6: फलंदाजीमध्ये ऍब्सोल्युटली म्हणजे देर इज नो डाऊट अबाउट इट. कारण गोलंदाजांनी बघितलं आपल्या ओपनिंग बॉलर्सनी पण चांगली बॉलिंग केली हर्षित राणा आणि हर्षदीप दोघांनी चांगली बॉलिंग केली. थोडस पहिल्या मॅचला आपल्या ह्याच्या सुंदरच्या बॉलिंगला आणि आपल्या प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलिंगला दोन ओव्हर्समध्ये ज्या 35-40 रन्स गेल्या त्या खूप माग पडल्या आपल्याला. त्यामुळेच आपली मॅच गेली असं पण म्हणायला हरकत नाही कारण आपण 34 रननी मॅच हरलो आणि या दोघांच्या एकेका ओव्हरमध्ये जवळजवळ 35-36 रन्स गेल्या. त्यामुळे त्या दोन ओव्हर्समध्येच आपण खरं म्हणजे मॅच हरलो. अदरवाईज बाकीच्या बॉलरनी खूपच चांगली बॉलिंग केली स्पेशली हर्षित राणाने खूप चांगली बॉलिंग केली.
5: बरोबर. तर आपण जर बघितलं तर आणखीन एक म्हणता येईल का श्रेयस अय्यर आहे जो कर्णधार म्हणून नव्यानेच त्याची निवड झाली होती त्याचा अनुभव कुठे कमी पडला असं वाटतं?
6: नाही असं मला नाही वाटत कारण त्याला खूप आयपीएलमध्ये त्यांनी टी ट्वेंटीमध्ये दोन तीन संघात कर्णधार पण भूषवलेला आहे आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पण तो खूप खेळलेला आहे. म्हणजे असं नाही की तो अगदीच नवोदित आहे आणि मग हरले पण नक्कीच त्याच्याकडनं अपेक्षा जास्त होत्या आणि त्यांनी स्वतःनी जर बॅटिंग केली असती तर आपण नक्कीच दोन्ही मॅचेस जिंकलो असतो पण अनफॉर्च्युनेटली दोन्ही मॅचेसमध्ये त्याला रन्स करता आले नाहीत आणि त्यामुळेच आपण हरलो. अदरवाईज कॅप्टनशिपमध्ये काही असं हे नाही. तसं पाहिलं तर तुम्ही बघितलं तर पहिल्याच अपिअरन्समध्ये विराट कोहलीनी पण इंग्लंड विरुद्ध सिरीज हरला होता टी ट्वेंटीची. जे आपली गिल पण आहे तो पण सिरीज हरला होता. म्हणजे असं पहिलंच उदाहरण नाही की आपण हरलो. फक्त एकच वाईट आहे की आपण आयर्लंड सारख्या टीमकडे
5: सिरीज हरलो. थोडं चिंताजनक आहे. सर जर अय्यरला असं कर्णधार पदाचं प्रेशर होतं का त्याच्यामुळे त्याची दोन्ही सामन्यातली जी कामगिरी होती ती खराब झालेली दिसते?
6: नाही नाही त्याच्यावर काही प्रेशर नाही आहे. तो एकदम बिंदास खेळणारा प्लेअर आहे. म्हणजे जेवढं मी त्याला आयपीएल मध्ये पण बघितलं किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पण बघितलं कधीच कुठल्या गोष्टीचं प्रेशर घेत नाही. ऍक्च्युली त्याचा परफॉर्मन्स पहिले दोन मॅचेसला जरी नसला म्हणजे कुठल्याही सिरीजमध्ये दोन मॅचेसमध्ये त्याचा परफॉर्मन्स नसेल झाला तर तिसरी मॅच त्याच पद्धतीने खेळतो ज्या पद्धतीने तो पहिल्या दोन मॅचेस खेळला. त्यामुळे त्याला कुठल्या पद्धतीचं किंवा कुठल्याही प्रकारचं प्रेशरमध्ये येऊन तो खेळतोय किंवा कॅप्टनशिपचं त्याला बोजा होतोय वगैरे असं अजिबात समजण्याचं कारण नाही. ते कारण त्याच्या फेल्युअर साठी असू शकत नाही.
5: संघ निवडीविषयी काय म्हणते? कुठे चुका झाल्या असं वाटतं का? संघ निवड जी आपली टीम निवड आहे टीम सिलेक्शन
6: टीम निवड म्हणजे 11 का 15
5: अकरा मधली
6: नाही. 11 मध्ये जसं आपण पहिल्यांदाच बोललो की पहिले जे 11 पहिल्या मॅचला सिलेक्ट केले होते ते सगळे इंडियामध्ये बेस्ट परफॉर्मन्स करून आयपीएल मध्ये आणि बाकी टी ट्वेंटी टुर्नामेंट मध्ये बेस्ट परफॉर्मन्स करून आलेले सिलेक्ट झालेले प्लेयर्स होते. ते एकच होतं वैभव सूर्यवंशीला कुठे बसवायचं
5: हा
6: खूप मोठा प्रश्न होता. त्याच्या त्याला जर ओपनिंगला खेळलं असतं तर मग संजू सॅमसनला खाली यायला लागलं असतं आणि संजू सॅमसननी वर्ल्ड टी ट्वेंटीच्या वर्ल्ड कप टी ट्वेंटीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स ओपनिंगला जाऊन केला होता. त्यामुळे त्याला खाली जायला सांगून आपण वैभव सूर्यवंशीला ओपनिंगला पाठवायचं अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी हे थोडंसं संजू सॅमसनसाठी हे झालं असतं म्हणजे त्याला अपमानकारक झालं असतं त्याच्या.
5: या मालिकेतली सर्वात निराशजनक कामगिरी काय म्हणता येईल आपलं काय निराशाजनक ठरलं आपल्यासाठी?
6: टॉप ऑर्डरची बॅटिंग ही सगळ्यात निराशाजनक कामगिरी आहे. टॉप ऑर्डरची बॅटिंग एक्सेप्ट फॉर अभिषेक शर्मा एक मॅच मध्ये 49 केल्या आणि तिलक वर्माने मिडल ऑर्डर मध्ये 53 केल्या दुसऱ्या मॅचला. बाकी कोणाचे 4-5 प्लेअर आपले जे आहेत ते कोणाचे परफॉर्मन्स झालं नाही. अजिबात रन्स करता नाही आले त्यांना आणि थोडासा मुव्हिंग बॉल होता थोडीस विकेट फास्ट बॉलर्सना सपोर्ट करत होती तेवढं झालं की लगेच आपले स्वस्त होतात मग आउट होतात. तसं व्हायला नको खरं म्हणजे कुठल्याही प्रकारच्या विकेटवर आपण दररोज खेळायला पाहिजे.
5: आता आगामी इंग्लंड विरुद्धची मालिका आहे भारताची त्या मालिकेवर आपला काही परिणाम होऊ शकतो का? जर आयर्लंड कडून एक आपण जो लिंबू टिंबू संघ म्हणू शकतो अशाकडून जर आपण पराभव सहन केला आणि आता इंग्लंड दौऱ्यावर जातोय आणि इंग्लंड दौरा सुरू पण झालेला आहे अशा वेळेस आपण काय म्हणू शकतो त्याचा त्या मालिकेवर परिणाम होऊ शकतो?
6: फारसा परिणाम होऊ नये कारण ही मालिका पण मोठी आहे ना इंग्लंडची. दोन मॅचेस नाही आहे 5 मॅचेसची मालिका आहे त्यामुळे आपल्याला स्कोप पण मिळेल. पहिल्या एखाद दुसरी मॅच आपण चांगली नाही खेळलो तरी आपल्याला सेटल व्हायला वेळ मिळेल आणि मग टीम पण चेंज करायला आपल्याला स्कोप मिळाली. ते आपल्याला टीम पण चेंज करायला स्कोप नाही मिळाला आणि सेटल व्हायला पण जास्त वेळ नाही मिळाला. त्यामुळे आणि आता ह्याच कंडिशन इंग्लंडमध्ये पण असतील असं नाही फार फरक नसेल याच्या आणि इंग्लंडच्या कंडिशन मध्ये फार फरक नसेल. त्यामुळे या हरी जी आपण हरलो ही टी ट्वेंटी सिरीज त्याचा खूप मोठा परिणाम होईल किंवा आपले प्लेयर दबावाखाली खेळतील वगैरे असं काही मला वाटत.
5: पण आता जी आपण आयर्लंड विरुद्धची मालिका झाली त्या मालिकेतून इंग्लंडकडे जात असताना आपण काय घेऊन जावा आपल्या झालेल्या चुका टाळण्यासाठी काय प्रयत्न करावा लागतो.
6: नाही एक तर ज्या चुका झाल्या बॅटिंगमध्ये ज्या चुका झाल्या त्या कारण कोणी पेशन्स दाखवलं नाही. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तुम्हाला जर मोठं 200 ओव्हरचं जर टार्गेट असेल तर तुम्ही अगदी पहिल्या ओव्हरपासून मारायला सुरुवात केली वगैरे तर गोष्ट वेगळी आहे. पण आपल्या पुढे काही फार मोठं टार्गेट नव्हतं. दोन्ही मॅचेसला आपलं टार्गेट काही फार मोठं नव्हतं आणि तरी सुद्धा आपण स्ट्रोक प्ले करायचा प्रयत्न केला. खूप मोठे मोठे स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला आणि मग त्यांची बॉलिंग एवढी चांगल्या लेंथवर होती की आपल्याला त्यांनी बळी पडायला लागले. आपले ओपनिंग बॅट्समन आणि मिडल ऑर्डर बॅट्समन पण पूर्णपणे कच्ची झाली. थोड्या मुव्हिंग बॉलला किंवा वेदर कंडिशन्सना बघून आयपीएल सारखं खेळायला नको कारण आयपीएल मध्ये आपल्याला खूप चांगल्या बॅटिंग विकेट मिळतात. आपल्याकडे इंडियन कंडिशन एकदम बॅटिंगला चांगल्या फेवरेबल असतात त्यामुळे आपण गेल्या गेल्या पहिल्या ओव्हरपासून पण मारायला सुरुवात करू शकतो. पण थोडं जर लक्ष घातलं आपण आणि स्पेशली जे टार्गेट आहे त्याच्याकडे बघून जर आपण खेळलो तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो.
5: सर आपण जर बघितलं तर जो सेकंड टी ट्वेंटी सामना आता त्याच्यात हर्षित राणा जो आहे आपला त्यांनी जी फटकेबाजी केली आणि भारतीयांच्या अपेक्षा उंचवल्या ज्या आशा उंचवल्या होत्या त्याला परत कुठेतरी असं डाग लागल्यासारखं आलं आणि एका धावेने मध्ये आपण
6: म्हणजे त्याच्यासाठी जर आधीच्या लोकांनी थोडस जर संयम बाळगला असतं आपल्याला काही फार मोठी टार्गेट नाहीये आपण आरामात करू शकतो. म्हणजे या रनांनी म्हणजे लास्ट बॉलला सिक्स मारली मला वाटतं त्यांनी
5: हो
6: तरी सुद्धा आपण एक रन कमी पडलो आपण एक रन कमी पडली जिंकायला. तर त्यामुळे जर थोडं आपल्याला भान असतं आपल्याला काय आपण खेळतोय काय आपलं टार्गेट काय किती ओव्हर झालेत आणि आपण आजकाल आणि काय होतं की पूर्वीसारखं नाहीये. पूर्वी आपल्याला एखाद्या वेळेस त्या मॅन्युअल स्कोरबोर्डवर लिहिलेलं असायचं एखाद्या कळायचं नाही किंवा कोणी अपडेट केलं नाही तर कळायचं नाही वगैरे वगैरे. आता तर प्रत्येक बॉलला अपडेट होतो स्कोअर पण अपडेट होतो ओव्हर रन कोण बॉलर काय करतोय कोण बॅट्समन काय करतोय ते सगळं आपल्याला लाईव्ह दिसतं स्कोरबोर्ड. म्हणजे बॅटिंग करत असताना पण आपल्याला स्कोरबोर्ड बघता येतो त्यामुळे आपल्याला असं नसतं की आता आपल्याला किती बॉल आणि किती रन्स पाहिजेत वगैरे. त्यामुळे ते फार निग्लेक्ट झालं आपला टार्गेट होतं आणि फोकस होता तो थोडासा वेवर झाला त्यामुळे आपल्याला हे हार नाही ही हार आपली खरं म्हणजे जिंकण्यासारखीच मॅच होती. एक रननी म्हणजे अगदी निसटता विजय त्यांना मिळाला.
5: जे फटके मारायला नको होते ते फटके मारले गेले. जिथं धावबाद व्हायला नको होते तिथं धावबाद झाले. या सर्व एकंदर पाहिलं तर या फलंदाजांच्या चुका होत्या आणि त्याच्यातून तो भारताला पराभव सहन करावा लागला.
6: अगदी अगदी. आणि मेन म्हणजे काय आयर्लंडनी बॅटिंग सोडली बॅटिंग तर आपण पण खराब केली. त्यांनी पण एवढी चांगली बॅटिंग केली नाही पण बाकी दोन फील्डमध्ये ते आपल्यापेक्षा सरस होते बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये त्याबद्दल वादच नाही. आणि बॅटिंगमध्ये म्हणायचं झालं तर आपल्यापेक्षा ते सरस होते. जरी ते एवढे सरस नसले आणि मोठे स्कोर केले नसले तरी सुद्धा आपल्यापेक्षा कणकणभर थोडेसे ते पुढे होते.
5: त्यांच्या अनुभवाच्या मानाने ते चांगलेच खेळ आहे
6: अक्षरशः. आणि त्यांच्या कॅप्टनची पण ही पहिलीच सिरीज होती. कर्जो आहे त्याची पहिलीच सिरीज होती. त्यांनी पण पहिल्या मॅचला चांगल्या 50 केल्या आणि त्यांनी चांगलं मॅन मॅनेजमेंट केली. बॉलिंग चेंजेस चांगले केले फिल्डिंग चांगली लावली आणि चांगलं त्यांनी जे प्लॅन केलं होतं त्याप्रमाणे बोलर्सनी पण ते एक्झिक्यूट केले त्यामुळे तो पण खूप खुश होता. त्यांना एकदम अनएक्सपेक्टेड होते ते सगळेजण अगदी वेडे झाल्यासारखे नाचत होते दोन्ही मॅचेस झाल्यानंतर कारण वर्ल्ड चॅम्पियन्सना हरवणं आणि लागोपाठ दोन मॅचेसमध्ये ते खूप त्यांच्यासाठी आणि त्यांच्या एकूण देशासाठीच खूप चांगली गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये अजून खूप प्रोत्साहन मिळेल.
5: आता इंग्लंड दौऱ्यावर जाताना भारतीयांनी काय घेऊन जावं पराभव विसरून जावा आणि पुढे जाताना काय घेऊन जावं.
6: नाही अक्षरशः पराभव तो विसरतील असते कारण तो विसरायलाच पाहिजे. जर पराभव डोक्यात ठेवला तर त्यांना पुढची सिरीज खेळणं अवघड होईल त्यामुळे पराभव तर त्यांनी विसरून जायलाच पाहिजे लगेच. आणि पुढच्या सिरीजमध्ये त्यांनी आपण जसं आधी डिस्कस केलं तसंच समजा जर बॅटिंग आधी आली तर आपल्याला टार्गेट द्यायचं असतं त्यामुळे तेव्हा आपल्याला हे नसतं काही आपल्याला टार्गेट द्यायचं म्हणजे आपल्याला पहिल्या ओव्हरपासून मारायला लागतं. पण कंडिशन बघून बॉल बघून बॉलर बघून फिल्डर्स बघून आपण जर बॅटिंग केली थोडी तर आपल्याला आधी खालून खेळून सुद्धा म्हणजे ग्राउंड स्ट्रोक खेळून सुद्धा आपल्याला रन्स बनवता येतात. आणि एकदा आपण सेट झालो पहिल्या एक दोन ओव्हरमध्ये तर मग आपल्याला पहिल्या 6 ओव्हरचा पण फायदा घेता येतो आणि नंतर पण आपला स्कोर वाढवता येतो. पण पहिल्यापासूनच जे सगळे एरियल स्ट्रोक मारायला जातात आणि तिकडे काय होतं की आपल्यासारखे कंडिशन्स नाहीयेत तिथे बॉल थोडासा मूव्ह होतो वेदर कंडिशन्समुळे पण थोडासा फरक पडतो बॉलच्या मुव्हमेंटमध्ये आणि विकेटमधून त्यांना जो रिस्क रिस्पॉन्सिबिलिटी बॉलर्स मिळाली त्यामध्ये फरक पडतो. त्यामुळे तो बघून आपल्याला जास्त सराव पण गेल्यानंतर करायला पाहिजे आणि नंतर त्याप्रमाणे आपल्याला खेळायला पाहिजे. आणि जर समजा आपल्याला चेज करायचं असेल तर आपल्याला टार्गेट बघून त्याप्रमाणे आपली बॅटिंग प्लॅन करायला पाहिजे. अदरवाईज वेड्यासारखे मारून 160-170 टार्गेट असताना उगीच वेड्यासारखे बॅटिंग फिरवून आउट होण्यात काही पॉईंट नाही किंवा रनआउट होण्यात पॉईंट नाही काही.
5: सर एक अखेरचा प्रश्न, हार्दिक पांड्याची कुणी जाणवते का किंवा त्यासारखा एखादा प्लेअर पाहिजे आपल्याला असं वाटतं?
6: नक्कीच, हार्दिक पांड्या हा आउटस्टँडिंग ऑलराऊंडर आपल्यासाठी आणि तो आपल्या टीमचा बॅलन्स मध्ये येतो बॅटिंगला आणि बॉलिंगला पण मध्ये येतो. दोन्ही वेळेला त्याची उपयुक्तता इतकी मोठी असते की जर आपला कोलॅप्स झाला पहिले 3-4 बॅट्समन जरी आउट झाले लवकर तरी आपल्याला नेहमी वाटतं की हार्दिक पांड्याकडनं आपल्याला अपेक्षा असेल आणि तो त्या बऱ्याच वेळा पूर्ण पण करतो आणि बॉलिंगमध्ये पण एखाद दोन विकेट तो घेतो, चांगली बॉलिंग टाकतो आणि थोडस बाउन्सर्स वगैरे टाकून तो प्लेयर्सला बॅट्समनना थोडस हलवायचा प्रयत्न करतो मानसिकरित्या आणि त्यामुळे त्याच्या उणीव नक्कीच आपल्याला भासते. पण त्याचा फिटनेसचा इतका प्रॉब्लेम आहे की तो कंटिन्युअसली आपल्या T20 किंवा वन डे टुर्नामेंट मध्ये खेळू शकत नाही. मी आता जर बघितलं मागच्या 2-3 वर्षामध्ये तर तो सलग 2-3 सिरीज कधी खेळलाच नाही. एक सिरीज खेळला एक सिरीज बसतो, एक सिरीज खेळला एक सिरीज बसतो. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या एखाद दोन ऑलराऊंडर्सकडे पण बघायला लागेल. जसं आपण हर्षित राणाकडे पण बघू शकतो, तो एवढा आतापर्यंत त्याला एवढा बॅटिंगला स्कोप मिळाला नाही पण तो ज्या प्रकारे खेळतो IPL मध्ये पण 1-2 मॅचेसला त्यांनी खूप चांगले बॅटिंग केली आणि या मॅचला पण त्यांनी आता अगदी मॅच जवळजवळ आणलीच होती. त्यामुळे हर्षित राणा किंवा अजून पण 1-2 प्लेयर्स आपल्याला तयार ठेवायला लागतील की जे हार्दिक पांड्या जर अव्हेलेबल नसेल किंवा त्याचा फॉर्म नसेल किंवा तो फिट नसेल त्याची जागा घेऊ शकतील. ती जागा फार क्रुशल आहे. हार्दिक पांड्याची जागा अतिशय क्रुशल आहे टीम मध्ये. या पद्धतीची तो बॅटिंग आणि बॉलिंग करतो आणि फिल्डिंग सुद्धा ती खूप क्रुशल आहे.
5: सर आज आपण आमच्याशी गप्पा मारल्या आणि खरोखर भारतीय संघाच्या झालेल्या चुका या चुका टाळून भारतीय संघाचा इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे याच अपेक्षांचा आपण पुन्हा एकदा त्यांना एक करू आणि भारतीय संघ पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर येईल अशी अपेक्षा धरूया. तुम्ही आजशी गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते ऐकत राहा 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
8: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
9: नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलतेय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
10: मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत ऐकूया, छलिया या चित्रपटामधलं. शब्दरचना कमाल जलालाबादी यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.
11: दुनिया

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात साधना सरगम यांनी गायलेलं जंगल लव या चित्रपटामधलं गीत. समीर यांच्या या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

0: लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 4726 2626 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
2: दहशत या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. अमित खन्ना यांची गीतरचना, संगीतकार बप्पी लहरी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: ऐकूया इंदिवर यांची गीतरचना कविता कृष्णमूर्ती आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत गीत या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: प्रथमत आता ऐकूया जंगल में मंगल या चित्रपटामधलं हसरत जयपुरी आणि नीरज यांचं गीत. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूया आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात.
4: क्यों क्यों

Ah!

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: अरे आता ऐकूया शब्बीर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हम तो चले परदेस या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे रवींद्र पिपत यांची. संगीतकार विजय सिंग.

0: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: नाशिकच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अनोखी सुवर्ण संधी, भोसला सिनियर सिटीजन वॉकेथॉन 2026. स्वतःच्या आनंदासाठी एकत्रित चालूया, तरुणाईला लाजवेल असा उत्साह दाखवूया. नोंदणी करा 7 जुलै सकाळी 7:00, ठिकाण भोसला मिलिटरी कॉलेज, रामभूमी, नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं गीत दुनिया का मेला या चित्रपटामधलं. ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात जैसे को तैसा या चित्रपटामधलं.

स्वरशिल्प प्रेझेंट वोकल एरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855582.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं, तुमचा आवाज, शब्दगंध या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण गाण्यांचे शब्द समजून घेत आहोत. गाणी अनेक असतात, पण गाण्यांमध्ये काही गाणी अशी असतात ना की जी थेट हृदयापर्यंत जाऊन पोचतात. आणि त्यापैकी एक गाणं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आहे, मंगेश पाडगावकरांचं गीत आहे आणि संगीत आहे विश्वनाथ मोरेंचं. गाणं सगळ्यांना माहिती आहे, पण तरी आपण एकदा शब्द त्याच्या लक्षात घेऊयात. अप्रतिम संगीत दिलेलं आहे विश्वनाथ मोरेंनी त्याला, आणि सुमन कल्याणपूर यांचा मधाळ आणि मधुर आवाज थेट काळजापर्यंत पोचतो. गाणं आहे तुला ते आठवेल का सारे, भेट कधीतरी झालेली आहे, त्याला वेळ निघून गेलेली आहे, आत्ता त्याची आठवण मला होतीये. पण मला जेव्हा आठवण होतीये तेव्हा त्याला सुद्धा आठवण होत असेल का? आठवेल का त्याला सगळं? कवी इतके सुंदर शब्द लिहितायत मंगेश पाडगावकर,

दवात भिजल्या जुई परी हे मन हळवे झाले. जेव्हा अशी आठवण येते ना तेव्हा मन हळवं होतं, हे तर आहेच. पण हळवेपणा आणि जुई किती छोटंसं फूल असतं सुगंध देणार. आणि हे छोटंसं फूल सुद्धा जेव्हा पहाटे पहाटे जर आपण बघितलं ना तर दवामध्ये दव पडून भिजलेलं जे असतं ना तसं माझं मन माझं हृदय तुझ्या आठवणीत भिजलंय रे. काही कवी कविता लिहिताना गाणं लिहिताना शब्द असे वापरतात की ते टोकदार असतात, पण काही कवी जेव्हा शब्द वापरतात ते शब्द अलगत हृदयात जाऊन बसतात. तुला ते आठवेल का सारे दवात भिजल्या जुई परी हे मन हळवे झाले. काय सुंदर शब्द आहेत. तुझ्या करातील मोर पीसते अजून गालावरुनी फिरते बनातुनी केतकीच्या येती सुगंध शिंपित वारे. नवल वाटतं हो. कसे शब्द सुचत असतील, कसे कसं काय येतं हे सगळं. आणि सुमन कल्याणपूर यांनी त्या आवाजात इतकी मार्दवता आणली आहे ना की त्या शब्दांचं सोनं होतं. लहानपणी आपल्याला मोराचं पीस पुस्तकात ठेवण्याचा छंद असतो. असं पीस काही जणांचे शब्द पण असे असतात बघा की जे मोरपीस फिरवल्यासारखे वाटतात. आणि त्यातल्या त्यात जर ते माणूस आवडीचं असेल प्रेमाचं असेल तर काय बहार येते नाही का. आठवणींचं मोरपीस गालावरनं फिरतं आणि जेव्हा हे आठवणींचं मोरपीस गालावर फिरतं ना तेव्हा त्या आठवणींची झुळूक जी आहे ती जणू काही एखाद्या बागेतून फुलांमधून जे झुळूक यावी असं सुगंध सुगंध सगळं वाटतं. बनातुनी केतकीच्या येती सुगंध शिंपित वारे. काय खरंच किती सुंदर हो. सुमन कल्याणपुरांनी या वारे शब्दावरती जी लकेर घेतली ना ती जी स्वरांची वेलबुट्टी केली आहे खरंच सुंदर अप्रतिम अप्रतिम. त्या तरुवेली तो सुम परिमळ त्या तरुवेली तो सुम परिमळ झऱ्यातली चांदीची झुळझुळ आठवणींच्या चिंचा गाभुळ रुचतील काय तुला रे. काय अप्रतिम शब्द आहेत. त्या तरुवेली तो सुम परिमळ चांदण्यात फिरताना धरला माझाच हात. जेव्हा असं चांदण्यांमध्ये हातात हात घेऊन तिच्या बरोबर फिरताना ते झाड तो नदीचा काट ती झऱ्याची झुळझुळ त्या तरुवेली तो सुम परिमळ. वेळ रात्रीची असो संध्याकाळची असो चांदण्यांमधली असो कि उन्हाची का असे ना हो ती बरोबर असली ना कि उन्हात चांदणं पडल्यासारखं वाटतं. त्या तरुवेली तो सुम परिमळ झाडांमधून फिरताना बगीच्यातून फिरताना तो फुलांचा सुगंध येत असताना आणि त्या सुगंधाबरोबर तुझ्या श्वासाचाही सुगंध त्यामध्ये जेव्हा मिसळतो काय सुंदर वाटतं बघा. झऱ्यातली चांदीची झुळझुळ. लेखकाला लिहायचं असेल ना तर खूप काही लिहू शकतो बरं का. अगदी शुभ्र बर्फासारखं पाणी होतं निर्मळ झरा होता असं पानभर लिहिता येईल हो त्या झऱ्याबद्दल. पण हे पानभर लिहिणं जे आहे ना ते एका एका वाक्यातून सगळं आलेलं आहे. झऱ्यातली चांदीची झुळझुळ. हे जे चांदीची झुळझुळ आहे ना ही अप्रतिम आहे. आणि जेव्हा आपण बरोबर असतो तू माझ्या बरोबर असतेस
तो माझ्याबरोबर असतो. तेव्हा जे हे झाडातून फिरणं, तो फुलांचा सुवास, तुझ्या श्वासाचा सुवास, ही झऱ्यातली झुळझुळ, आणि मग मनात प्रश्न येतो, आठवणींच्या चिंचा गाभूळ रुचतील काय तुला रे. चिंचेच्या नुसत्या आठवणीनेच पाणी सुटत तोंडाला, आणि ही तुझ्या माझ्या आठवणींची जी चिंच आहे ना, बघा अनुभव असला तर नक्की समजेल, जेव्हा नुसती आठवण येते ना तेव्हा पूर्ण अंगात शिरशिरी येते. आठवणींच्या चिंचा काबूळ कधी कधी चिंच खाताना दात आंबला ना ई असं पण होतं. ती गाभूळ चिंचेतली आठवण जी आहे ना, ती सुद्धा ही अशीच हृदयावरती कोरून ठेवलेली, आणि ती जेव्हा तुला आठवेल रे, आवडेल का रे तुला? आवडायलाच पाहिजे तो, आणि ती जर बरोबर असेल तर ही आठवणींची चिंच जी आहे ना ही आवडायलाच पाहिजे. पण कवीने प्रश्न केलेला आहे आणि तोही तुमच्या आमच्यावर सोपवलेला आहे. आठवणींच्या चिंचा गाभूळ रुचतील काय तुला रे. शेवटचं कडवं बघा, या कडव्यातनं छान आहे की तो दूर आहे, माझ्याबरोबर नाही आहे, आठवणीमध्येच त्याला बघतीये, आणि ती सगळी सल जी ना ती या शेवटच्या कडव्यामध्ये आलेली आहे. ते सारे मी हृदयी जपते, ते सारे मी हृदयी जपते, उगीच लाजते उगीच हसते. आणि शेवट इतका सुंदर केलाय श्रोते हो, हृदयामधल्या देवासाठी हवेत का देवारे, तुला ते आठवेल का सारे. ते सारे मी हृदयी जपते, उगीच लाजते उगीच हसते, हृदयामधल्या देवासाठी हवेत का देवारे. हे जे सगळं तो द्रुम परिमळ, आठवणीतल्या चिंचा गाभूळ, झऱ्यातली चांदीची झुळझुळ, गालावरती फिरलेलं मोरपीस, केतकीच्या बनातून येणारे सुगंध शिंपडणारे वारे, दवात भिजलेल्या जुईसारखं हळवं झालेलं मन, हे सगळं आठवतं का रे तुला? अजूनही तेवढाच सल आहे का तुझ्या मनामध्ये? अजूनही तेवढीच ओढ आहे का तुझ्या मनामध्ये? मी माझं तर सांगून टाकलं की हे सारे मी हृदयी जपते, उगीच लाजते उगीच हसते. बघा, आठवून बघा. तुम्ही तुमच्या तंद्रीमध्ये आहात, एखादी महत्त्वाची मीटिंग चालू आहे, किंवा तुम्ही सहज अनेक जणांच्या मध्ये बसलायत, गप्पा चालू आहेत, गप्पांमध्ये खूप वेगवेगळे विषय आहे, आणि हलकेच माझ्या मनामध्ये तो येतो, माझ्या मनामध्ये ती येते, तेव्हा आठवणी अशा येतात ना की आपण उगीच हसतो उगीच लाजतो. होत असं जेव्हा हे इतरांना कळतं ना तेव्हा कसं होतं? होत असं कधी कधी. पण कवीने छान म्हटलंय की हृदयामधल्या देवासाठी हवेत का देवारे, जी माझी असणारी ती, जो माझा असणारा तो, हा जो मनामध्ये असतो ना, मनामध्ये असताना वेगळं काही ठेवण्याची गरजच नाही, मला फोटो ठेवण्याची गरज नाही, मला तो भेटण्याची गरज नाही, हृदयामधल्या देवासाठी हवेत का देवारे, त्याला हृदयातच जपणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. श्रोते हो, आजचं हे आपलं शब्दगंध, या शब्दगंधामध्ये शब्दांचा सुवास जो आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगाल. तुला ते आठवेल का सारे, दवात भिजल्या जुई परी हे मन हळवे झाले, तुझ्या करातील मोर पिसते, अजून गालावरुनी फिरते, बनातुनी केतकीच्या येती सुगंध शिंपित वारे. त्या तरुवेली तो सुम परिमळ, झऱ्यातली चांदीची झुळझुळ, आठवणींच्या चिंचा गाभूळ रुचतील काय तुला रे. आणि शेवटचं कडवं,
जपते सारे मी हृदय जपते उगीच लाजते उगीच हसते हृदयामधल्या देवासाठी हवे तका देवारे. देवाऱ्यांची गरज नाही आहे. ऐका शांतपणे ऐका डोळे मिटून ऐका आणि त्या शब्दांचा त्या चालीचा त्या सुमन कल्याणपूरच्या मधाळ मधुर आवाजाचा मंगेश पाडगावकरांच्या गीताचा आणि विश्वनाथ मोरेंच्या संगीताचा त्यांनी बांधलेल्या चालीचा आस्वाद घ्या आणि नक्की कळवा 2 47 26 26 वर. भेटूया परत याच वेळी याच वारी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8800016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग. सादरकर्त्या सुषमा दाते. प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय?

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी 1:00 PM. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
4: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
3: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
4: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
3: म्हणजे
4: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
3: ते कसं काय?
4: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380161612 किंवा 8380161500 या नंबरवर.
3: हो लगेचच कॉल करतो.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी आहे विवेकराज ठाकूर. घर खरेदी हा अनेकांसाठी आयुष्यातला सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो, पण प्रॉपर्टी परचेज, बँक लोन, टायटल व्हेरिफिकेशन आणि लीगल ड्यू डिलिजन्स या गोष्टींकडे अनेक वेळा पुरेसे लक्ष दिलं जात नाही. अनेक लोकांचा असा समज असतो की बँक लोन अप्रूव्ह झाला म्हणजे प्रॉपर्टी लिगली क्लिअर आहे, पण प्रॅक्टिकल रियालिटी अनेक वेळा वेगळी असू शकते. आणि आज आपण याच प्रॅक्टिकल लीगल रियालिटीजवर चर्चा करणार आहोत. आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट पवन चंद्रात्रे सर. 2006 पासून ते नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये लीगल प्रॅक्टिस करत असून प्रॉपर्टी मॅटर्स, बँकिंग रिलेटेड मॅटर्स आणि इमुव्हेबल प्रॉपर्टीजच्या टायटल व्हेरिफिकेशन या क्षेत्रामध्ये त्यांचा विशेष अनुभव आहे. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर इथे त्यांचे कार्यालय असून ते 80 पेक्षा अधिक बँक्स आणि NBFCs सोबत एम्पॅनल्ड आहेत. तसेच अनेक नामांकित बिल्डर फर्म्ससाठी ते प्रोजेक्ट लीगल ॲडवायझर म्हणून कार्यरत आहेत. बँकिंग एम्प्लॉईजसाठी त्यांनी अनेक ट्रेनिंग सेशन्स घेतले असून प्रॉपर्टी लॉज संदर्भात त्यांच्या 100 पेक्षा अधिक लेखांचे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशन झाले आहे. सर, न्याय संवादमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. सगळ्यात आधी रेडिओ विश्वास यांनी मला या विषयावर चर्चा करण्यासाठी इकडे आमंत्रित केलं आणि माझं जे काही थोडंसं नॉलेज आहे ते शेअर करण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
0: थँक्यू. थँक्यू सर. सर, अनेक लोकांसाठी घर खरेदी हा आयुष्यातला सर्वात मोठा फायनान्शियल डिसिजन असतो, पण प्रॉपर्टी परचेस करताना लीगल ड्यू डिलिजन्स नेमका किती महत्त्वाचा आहे?
1: ॲक्च्युली घर खरेदी हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खूप मोठा टप्पा असतो, विशेषतः जे मध्यमवर्गीय लोक आहोत आपण, तर त्यांच्यासाठी आपण आयुष्यात कदाचित एक किंवा दोनच घर खरेदी करतो आणि जी काही आपली आयुष्याची पुंजी आहे तर ती आपण त्या घर खरेदीमध्ये लावत असतो आणि किंबहुना घर खरेदी केल्यानंतर जे काही आपण लोन घेत असतो ते पुढचे अनेक वर्ष हे ते लोनच्या परतफेडीसाठी आपल्याला लागतात. आणि अशा घर खरेदीमध्ये जर काही थोडी त्रुटी राहिली किंवा त्याच्यामध्ये थोडे लीगल प्रॉब्लेम झाले तर मग माणूस हा फार मोठ्या आर्थिक संकटात सापडू शकतो, एका मानसिक अस्वस्थतेमध्ये तो जाऊ शकतो. त्याच्यामुळे प्रत्येकानेच कुठलेही घर खरेदी करताना आपण आपल्याला आवडेल असं घर सिलेक्ट करतो, पण ते घर खरेदी करताना त्याचे कागदपत्र क्लिअर आहेत का नाहीत आणि पुढे आपल्याला काही त्या संदर्भात अडचणी येणार नाहीत का, तर ह्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये मी सगळ्यात आधी सांगेल, आता हा जो विषय आहे तर हा कागदपत्रे तपासणे हा तर खरं त्या क्षेत्रातल्या जे तज्ज्ञ आहेत, वकील असतील, लीगल ॲडवायझर असतील, तर त्यांना हा जास्त चांगल्या पद्धतीने जमू शकतो. पण तरी एक सामान्य माणूस म्हणून आपण घर खरेदीचा निर्णय घेतला तर आपण वकिलांकडे जाण्याच्या आधी आपण काही बेसिक डॉक्युमेंट्सची आपण स्क्रुटिनी करून घेतली पाहिजे.
0: बरोबर.
1: तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तो जो प्रोजेक्ट किंवा जे काही बिल्डिंग ज्याच्यावर उभी आहे तर त्याचा सातबारा पाहायला पाहिजे आपण. आता आम्ही असं म्हणतो की कुठलाही प्रॉपर्टीचा सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्ड हे त्या प्रॉपर्टीचा आरसा असतो, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही मालकाचं नाव असेल किंवा इतर अधिकारात काही कर्ज असेल, कुठले बोजे असतील, तर हे त्या सातबाऱ्यावरती आपल्याला दिसता क्षणी दिसतात. त्याच्यामुळे आपल्याला ते सातबाऱ्यावरून लगेच कळतं की या प्रॉपर्टीवर काही कुठला बोजा आहे का आणि त्या संदर्भात आपण प्रश्न त्या बिल्डरला किंवा डेव्हलपरला आपण विचारू शकतो. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा असतो की जे आपण अग्रीमेंट करतो बिल्डर सोबत, तर आपण पाहिलं असेल की बिल्डर त्या अग्रीमेंटमध्ये खूप अटी शर्ती टाकतो, तर त्या अटी शर्ती सुद्धा आपण नीट वाचून घेतल्या पाहिजे. त्याच्यानंतर कुठलाही आपण फ्लॅट किंवा प्रॉपर्टी परचेस केली तर आपल्याला तो खूप साऱ्या अमेनिटीज सांगतो की या प्रोजेक्टमध्ये ही अमेनिटी आहे, स्विमिंग पूल आहे, गार्डन आहे, अजून कुठल्या बरेच काही अमेनिटी सांगतो. तर त्या सगळ्या अमेनिटीज बघून आपण ते घर खरेदी करतो. त्याचं जे ब्रोशर असतं त्या ब्रोशरमध्ये सुद्धा अनेक चित्र दाखवलेले असतात आणि आपल्याला काही कमिटमेंट्स दिल्या जातात. आता आमच्याकडे बरेच लोक येतात की जेव्हा आमचं अग्रीमेंट झालं, बिल्डिंग कम्प्लीट झाली, आम्ही राहायला आलो, पण आम्हाला त्या अमेनिटीज दिल्या नाही किंवा 10 सांगितल्या त्याच्या मी 4 दिल्या, त्या 6 पुढच्या दिल्याच नाही. पण आम्ही जेव्हा त्यांचा अग्रीमेंट बघतो तेव्हा त्या अग्रीमेंटमध्ये त्या अमेनिटीज लिहिलेल्याच नसतात. मग अशा वेळेस हा प्रश्न तयार होतो की मग त्यांच्या विरुद्ध कायदेशीर ऍक्शन घ्यायची कशी काय, कारण जे काही अग्रीमेंट आहे हे तुमचं लीगल डॉक्युमेंट आहे, कोर्टामध्ये पण तेच वाचलं जाणार आहे आणि जी सुविधा तुम्ही त्यांना कमिटच नाही केलेली तर त्याच्याविरुद्ध तुम्ही कायदेशीर ऍक्शन कशी घेणार? त्याच्यामुळे ज्या काही अमेनिटीज वगैरे आहेत तर त्या ज्या बिल्डर कमिट करतोय तुम्हाला घर खरेदीच्या वेळेस किंवा त्याचे पैसे घेतोय तुमच्याकडून तर त्या सगळ्या त्या अग्रीमेंट मध्ये आहेत का नाही हे पाहून घेणं सगळ्यात महत्वाचं असतं. त्याच्यानंतर आता नवीन रेरा हा एक कायदा आला हे सगळ्यांना माहिती आहे तर प्रत्येकाने घर खरेदी करण्यापूर्वी त्या प्रोजेक्ट जो तो रेरा रजिस्टर प्रोजेक्ट असेल तर त्या तिचा जो नंबर लिहिला असतो प्रत्येक त्याच्या ब्रोशरवरती त्या होल्डिंगवरती प्रत्येक ठिकाणी रेरा नंबर लिहिलेला असतो.
0: बरोबर.
1: त्या रेरा नंबरवरून रेराच्या साईटवर जाऊन त्या प्रोजेक्टची ए टू झेड सगळी माहिती त्याच्यात असते. म्हणजे असं होऊ शकतं की बिल्डरचे जे सेल्स पर्सन आहेत ते तुम्हाला काही वेगळं सांगतील पण रेरावरती काही वेगळं असेल. त्याच्यामुळे तुम्ही ते पण खात्री करून घेणं जरुरी आहे. रेरामध्ये तुम्हाला त्या बिल्डिंगमध्ये कोणतं मटेरियल वापरणार आहे, कोणत्या क्वालिटीचं स्टील वापरणार आहे, सिमेंट वापरणार आहे, कोणत्या अमेनिटीज देणार आहे, कोणत्या कंपनीचं वापरणार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची तिथे असते की ते प्रोजेक्ट कम्प्लिशनची डेट काय आहे. कारण आपण बिल्डरला विचारतो तर बिल्डर सांगतो की आम्ही 12 महिन्यात पोझिशन देणार आहे, 18 महिन्यात पोझिशन देणार आहे, पण प्रत्यक्षात त्याचे अग्रीमेंट असतं त्याच्यात फार पुढची डेट असते किंवा रेरामध्ये सुद्धा ती खूप 3-4 वर्षापूर्वीची नंतरची डेट असते. मग अशा वेळेस जेव्हा बिल्डर आपल्याला पोझिशन देत नाही तेव्हा आपण त्याला विचारायला जातो तर प्रत्यक्षात आपण जे कागदपत्र सही केलेले आहेत किंवा रेरावरती ही फार पुढची डेट असते. त्याच्यामुळे आपल्याला तोपर्यंत वाट पाहणं याच्याशिवाय काही पर्याय नसतो. त्याच्यामुळे आपण रेरावरती जाऊन त्या प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स हे तपासून घेतले पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि बिल्डर जे आपल्याला ओरली सांगतोय आणि रेरावरती त्याने काय डिक्लेअर केलंय हे सुद्धा आपण तपासणं जरुरी
0: आहे.
1: रेरामध्ये अजून एक गोष्ट खूप चांगली आहे की जर त्या प्रोजेक्टवर कुठलं लिटिगेशन असेल, कुठल्या कोर्ट केसेस चालू असतील तर ते बिल्डर वर बंधनकारक आहे की तुम्ही ते लिटिगेशन तिकडे रेरावरती डिक्लेअर केलं पाहिजे.
0: अच्छा.
1: आता कुठलाही फ्लॅट घेताना कुठलाही बिल्डर किंवा त्याचा सेल्सचा माणूस हा तुम्हाला सांगणार नाही की ह्या प्रोजेक्टवर असं असं लिटिगेशन चालू आहे. तो सांगणार की नाही सगळे कागदपत्र क्लिअर आहे, आमचे अमुक अमुक बँकांमध्ये सगळ्या फाईल्स आमच्या सगळ्या अप्रूव्ड आहे प्रोजेक्ट, तो हे सांगणार. पण तो हे नाही सांगणार की माझ्या प्रोजेक्टवरती हे लिटिगेशन आहे. पण ती गोष्ट तुम्हाला रेरा साईटवरती मिळू शकते. त्याने डिक्लेअर केलं असेल तुम्हाला ते नक्की त्याच्यावरती लिटिगेशनचे डिटेल्स मिळतील आणि तुम्हाला त्याबद्दल प्रश्न विचारता येतील किंवा अजून तज्ज्ञ लीगल ऍडवायझरकडे जाऊन हे लिटिगेशन किती सिव्हिअर आहे आणि भविष्यात तुमच्या फ्लॅट खरेदीवर किंवा त्या प्रोजेक्टवर त्याचा काय परिणाम होईल.
0: बरोबर.
1: आणि हा सगळा विचार करून तो फ्लॅट घ्यायचा का नाही इथपर्यंत तुम्ही डिसिजन घेऊ शकता. त्याच्यामुळे हे एक फार महत्वाचं आहे की जे प्रोजेक्ट रेरा रजिस्टर आहेत तर त्याचं निश्चितच रेरा साईटवर जाऊन आपण ही सगळी माहिती घेतली पाहिजे. त्याच्यानंतर बऱ्याचशा अग्रीमेंटमध्ये पेमेंट शेड्यूल असतं. आपण जेव्हा बिल्डरला सांगतो तेव्हा तो आपल्याला काही पेमेंट शेड्यूल देत असतो की तुम्ही 2 महिन्याने एवढे द्या, 4 महिन्याने एवढे द्या. मग आपण सांगतो की माझ्याकडे आत्ता अर्जमेंट नाहीये तेव्हा तो फ्लॅट बुकिंग करताना तो म्हणेल की नाही काय अडचण नाही, आम्ही सांभाळून घेऊ तुम्हाला, तुम्हाला जसे पाहिजे तसं द्या. आणि मग आपण तो एक रिलॅक्सेशन घेऊन फ्लॅट बुक करतो. पण प्रत्यक्षात ते जे अग्रीमेंट असतं त्या अग्रीमेंटमध्ये डेट फिक्स असतात आणि त्याच्या पुढचा असाही क्लॉज असतो की तुम्ही जर ह्या डेटच्या पुढे पेमेंट गेलं किंवा नाही करू शकलात तर तुम्हाला 18%, 24%, 36% व्याज लावतात. आणि मग अशा वेळेस तिथे त्यांचं ना आपलं तिथे कुठेतरी फ्रिक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे जे आपलं अग्रीमेंट आहे त्याच्यामध्ये जे आपलं जे ठरलं आहे बिल्डर आणि आपल्यामध्ये आणि अग्रीमेंटमध्ये जे लिहिलं आहे तर ह्याच्यामध्ये सुसंगता पाहिजे. तरच त्या व्यवहार करण्यात आपली पारदर्शकता राहू शकते. आणि म्हणजे आपण कोणाच्या तोंडी बोलल्यावर नाही गेलं पाहिजे. किंवा बरेच लोक म्हणतात हे राहू द्या अग्रीमेंटमध्ये हा क्लॉज, बाकी आम्ही कुठे तुमच्याकडे मागणार आहे. असं कमिटमेंट होते पण प्रत्यक्षात जर नंतर जेव्हा काही थोडस जरा डिस्प्यूट होतो तेव्हा मग त्या अग्रीमेंटच्या क्लॉजवर बोट दाखवलं जातं. मग अशा वेळेस आपली पंचायत होते आणि मग आपल्याला कुठेतरी वादामध्ये आपला तो व्यवहार सापडतो. त्याच्यानंतर अजून पण एक असतं की एका किमतीला आपला फ्लॅट ठरतो की ठीक आहे तुम्हाला 40 लाखामध्ये आम्ही हा फ्लॅट देणार आणि त्याच्यावरती काही नाही असं ठरलं जातं. पण प्रत्यक्षात जे अग्रीमेंट होतं तिथे अनेक पद्धतीचे एक्स्ट्रा चार्जेस लिहिलेले असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ह्याच्यावर जो GST लागेल तो एक्स्ट्रा भरावा लागेल. त्याच्यानंतर पाणी कनेक्शन, लाईट कनेक्शन ह्याच्यासाठी तुम्हाला इतके पैसे वेगळे द्यावे लागतील, पार्किंगसाठी वेगळे द्यावे लागतील. मोठ्या प्रोजेक्टमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चार्जेस म्हणून ते अजून अमाऊंट घेतात, त्याच्यानंतर वन टाईम मेंटेनन्स अजून घेतात. बरं, हे सगळे ज्या गोष्टी आहेत ह्या अग्रीमेंट मध्ये लिहिलेल्या असतात आणि मग आपण जेव्हा त्याची डिमांड आपल्याकडे होते मग त्यावेळेस आपण सांगून की आपलं तर असं काही ठरलं नव्हतं पण आपण जे अग्रीमेंट सही करून दिलेली आहे त्याच्यामध्ये तर या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते आपल्या देणं बंधनकारक होऊन जातं आणि अशा वेळेस आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो. तर असं आहे. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या फ्लॅटचा शॉपचा एरिया, की आपल्याला जेव्हा सांगितलं जातं की हा तुमचा 1200 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे आणि आपण त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करतो की 1200 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे, आपला अमुक अमुक रेट मिळाला आहे आणि इतक्याला आपला फ्लॅट गेलाय, पण ते जे कॅल्क्युलेशन आहे ते फार ट्रिकी असतं. म्हणजे प्रत्यक्षात अग्रीमेंटमध्ये त्याच्यापेक्षा फार कमी हे कार्पेट एरिया लिहिलेलं असेल आणि त्याच्यावर अनेक पद्धतीचे लोडिंग लावले जातात की बिल्टअप एरिया, सुपर बिल्टअप एरिया, सेलेबल एरिया, त्याच्यामध्ये पार्किंग, त्याच्यावरती अजून लोडिंग, असं करून तो 1200 होत असतो. म्हणजे आपल्या जरी म्हणायला 1200 असेल किंवा आपण 1200 रुपयाप्रमाणे ते स्क्वेअर फीटचे पैसे देत असतो पण प्रत्यक्षात आपल्याला कमी एरिया मिळतो. तर हे सुद्धा तज्ज्ञांकडून आपण समजून घेणं गरजेचं आहे की एक्झॅक्ट एरिया किती आणि लोडिंग किती लावलंय आणि आपल्याला हे सगळं पाहणं खूप आवश्यक आहे.
0: बरोबर.
1: तर ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण नक्कीच त्याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे.
0: ग्रेट. माझा खरं तर पुढचा प्रश्न होता पण हा आपण आत्ताच कव्हर केला आणि खूप चांगल्या प्रकारे केला की बिल्डर प्रोजेक्ट घेताना लोक सर्वात जास्त चुका कुठे करतात. तर आपण हे चांगल्या प्रकारे कव्हर केलं की त्याच्यामध्ये आपण 3 गोष्टींबद्दल बोललो. बरोबर. एक बोललो की अग्रीमेंट नीट वाचलं.
1: बरोबर. त्याच्यात अटी शर्ती,
0: त्याच्यात ज्या चुका आहेत त्या अटी शर्तीचं, मग ते पेमेंटचं झालं, अमेनिटीजचं झालं, एरियाचं झालं आणि दुसरं आपण बोललो होतो
1: म्हणजे एरिया, त्याचा फ्लॅटचा एरिया
0: तो एक झाला,
1: तो आपण फ्लॅट एरिया आपण नीट पाहून घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त अजून काही रक्कम देणे लागतो का आपण.
0: बरोबर. आणि हा, आणि आपण रेराच्या साईट बद्दल बोललो.
1: येस.
0: की तुम्ही तुमचा ड्यू डिलिजन्स जर करायचा असेल तर तुम्ही रेराची साईट चेक करून तो जो नंबर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल, त्यामध्ये त्याचं जे काही प्रेझेंट लिटिगेशन असेल काय असेल याची पण माहिती आपल्याला मिळेल.
1: अजून एक जो जे आपण जो पहिला प्रश्न विचारला की कोणत्या कागदपत्रांची आपण खात्री करून घेतली पाहिजे, तर त्याच्यामध्ये मी एक थोडक्यात सांगेन की आपण त्याचा 7/12 तपासला पाहिजे, त्याच्यानंतर त्या प्रोजेक्टसाठी ज्या आवश्यक त्या परवानग्या आहेत त्या परवानग्या सगळ्या त्या डेव्हलपरने घेतल्या आहेत का, मग त्याच्यामध्ये कमेन्समेंट सर्टिफिकेट असू शकतं, त्याच्यानंतर त्याची एनए परमिशन आहे का, लेआउट त्याचा अप्रूव्ह आहे का, मोठा प्रोजेक्ट असेल तर त्याला एन्व्हायरमेंटचं क्लिअरन्स लागतं, त्या सगळ्या परवानग्या आहेत का, कारण ह्या जर आवश्यक परवानग्या नसेल तर कदाचित प्रोजेक्ट पुढे सुरू झाल्यानंतर तो बंद पण पडण्याची शक्यता असते. काही ठिकाणी हरित लवादाचा विषय असतो. तर हे जे सगळे विषय म्हणजे परवानग्या आहेत या परवानग्या घेणं जरुरी आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे त्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स मूळ कागदपत्र त्याच्याकडे आहेत का. म्हणजे हे तर आपण सध्या जास्त आपण बिल्डर कडून जे आपण फ्लॅट घेतो त्याच्याबद्दल बोलतोय, पण जेव्हा रिसेलचे पण आपण फ्लॅट घेतो तर त्यावेळेस जेव्हा रिसेलचे फ्लॅट घेताना आपण ज्यांच्याकडून फ्लॅट खरेदी करतो आहे तर त्यांच्याकडे त्या फ्लॅटचे आतापर्यंत ते जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत तर त्याचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांच्याकडे आहेत का.
0: बरोबर.
1: हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण कधी कधी असं असतं की आपण एखाद्याशी फ्लॅटचा व्यवहार तर करतो पण त्याचे जे मूळ कागदपत्र आहेत तर ते ऑलरेडी कोणाला तरी गहाण ठेवलेले असतात.
0: बरोबर.
1: किंवा कुठल्या तरी कारणाने दुसऱ्या माणसाच्या ताब्यात असतात आणि मग जेव्हा आपण फ्लॅट परचेस करू त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा त्याच्यावर एक बोजात आपला दिसू शकतो आणि मग आपण तर ज्याच्याकडून फ्लॅट परचेस करतो त्याला तर पूर्ण पैसे देऊन टाकतो आणि मग त्याच्यानंतर जर वाद झाला मग तिथे आपलं आर्थिक नुकसान होणं हे शक्य आहे. त्याच्यामुळे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत तर हे त्याच्याकडे आहेत का हे व्यवहार करण्यापूर्वी हे निश्चित आपण खात्री करून घेतली पाहिजे. काही लोकांचं असं असतं म्हणजे आम्ही अशी उदाहरणं बघतो की जेव्हा फ्लॅटचं ट्रान्झॅक्शन होतं तर त्यावेळेस ते म्हणतात की ओरिजिनल डॉक्युमेंट आमचे हरवले आहेत किंवा सापडत नाही, आम्ही घर शिफ्टिंग करत होतो त्याच्यामध्ये कुठेतरी ते मिसप्लेस झाले, अशा पद्धतीचे त्यांच्याकडून कारणं येतात आणि नंतर काही दिवसांनी कळतं की त्याच्यावर त्यांनी लोन उचललंय आणि ते बँकेत दुसऱ्या कुठेतरी बँकेत जमा आहे आणि मग जेव्हा त्या बँकेची जप्तीची नोटीस येते त्यावेळेस हा सगळा प्रकार उघड केला येतो. त्याच्यामुळे मूळ कागदपत्र हे आपण घर खरेदीपूर्वी समोरच्याकडून घेणे आपण खूप महत्वाचा विषय आहे. त्याच्यानंतर या जी काही आपण घर खरेदी करतोय तो जो प्लॉट असेल ती जागा असेल ती टोटल लँड असेल त्याच्यावर काही लिटिगेशन चालू आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं. अर्थात सामान्य माणसांना तज्ज्ञ वकिलांकडे जाऊन हे तपासण्याशिवाय पर्याय नसतो. पण कुठल्याही वकिलांकडे किंवा लीगल ॲडवायझरकडे तुम्ही गेलात तर त्यांच्याकडून ही खात्री करून घ्यायला आपल्या निश्चितच आवश्यक आहे की लिटिगेशन आहे का. कारण नाशिकमध्ये सुद्धा अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत की ज्या ठिकाणी खूप बिल्डिंग झाल्या आहेत लोक राहत आहेत अशा ठिकाणी लिटिगेशन त्या पूर्ण एरियावर चालू आहे आणि त्याच्यावर कोर्टाने स्टे सुद्धा दिलाय. त्याच्यामुळे आता त्या प्रॉपर्ट्यांचे खरेदी विक्री लोन हे ट्रान्झॅक्शन होणं आता मुश्किल झालंय. आणि जेव्हा तुम्ही फ्लॅट परचेस करता कदाचित त्याच्यावर स्टे नसेल त्याच्यामुळे तुमचे व्यवहार होऊन गेले पण त्याच्यानंतर स्टे आलाय त्याच्यामुळे आता व्यवहार नाही होत आहेत. त्याच्यामुळे मग अशा वेळेस ती डेडलॉकची सिच्युएशन होऊन जाते की आपण प्रॉपर्टी तर परचेस केलीये पण आता आपल्याला ती विकता येत नाहीये त्याच्यावर कर्ज मिळत नाहीये मग अशा प्रकार सुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण जी प्रॉपर्टी परचेस करतोय तर त्याच्यावरती कुठलं लिटिगेशन तर नाही ना हे आपण तपासून घेणं महत्वाचं आहे.
0: सर मला याच एक फॉलोअप क्वेश्चन आहे की लोकांमध्ये कॉमन बिलीफ असतो की बँक लोन अप्रूव्ह झालं म्हणजे प्रॉपर्टी लिगली क्लिअर आहे हा समज कितपत योग्य आहे आणि परचेसरने इंडिपेंडेंट ऍडव्होकेट कडे जाणं का महत्वाचं आहे.
1: हा हा खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. कारण आपल्यापैकी मी तर म्हणेल 95% जे खरेदीदार आहेत तर त्यांचा जास्त कल हा त्या घराच्या सिलेक्शनवर असतो. त्याचा तो प्रोजेक्ट ते आपल्याला ते लोकेशन सोयीचं आहे का नाही फ्लॅटचा लेआउट कसा आहे किचन कुठे आहे सगळ्या रूम्सचे अरेंजमेंट कुठे आहे त्यानंतर फ्लॅट आवडतोय का आपल्याला ह्याच्यावर आपला भर असतो आणि आपल्या बजेटमध्ये आहे का. एकदा तो व्यवहार जमला की आपण बिल्डरला पुढचा प्रश्न विचारतो आता अग्रीमेंट कधी करायचं मग एक डेट ठरते आणि आपण अग्रीमेंट करतो. पण ह्या प्रोसेसमध्ये आपण त्या प्रोजेक्टचं टायटल व्हेरीफाय करतोय का हे विसरून जातो.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यामध्ये बिल्डर बऱ्याच वेळेस आपल्याला सांगतात की हा प्रोजेक्ट आमचा अमुक अमुक बँकांमध्ये अप्रूव्ड आहे. त्या बँकांचे त्या प्रोजेक्टच्या बाहेर बोर्ड सुद्धा लागलेले असतात किंवा अनेक लोकांचे लोन सँक्शन होऊन तिथे त्यांचे ते तो व्यवहार पूर्ण देखील झालेला असतो.
0: बरोबर.
1: मग अशा वेळेस आपल्याला वाटतं की जर बँकांनी प्रोजेक्ट अप्रूव्ह केला आहे आणि तिथे एवढे सगळे व्यवहार सुरू आहेत याचा अर्थ तो प्रोजेक्ट क्लिअरच असेल आणि त्याच्यावर म्हणजे आपण परत वेगळा त्याच्यामध्ये वकील अपॉइंट करून
0: बरोबर
1: परत ते सगळं व्हेरीफाय करायची काय आवश्यकता. किंवा आपण कधी कधी बिल्डरच्या नावावर पण जातो की ठीक आहे हे अमुक अमुक रेप्युटेड आहे तर आता म्हणजे आपण काय अजून व्हेरीफाय करणार. किंवा अशा पद्धतीचा आपण शक्यतो हा माइंडसेट नाहीये की नवीन फ्लॅट घेताना आपण स्वतः सुद्धा तो टायटल व्हेरीफाय केला पाहिजे. मग त्याकरता मी सांगेल की ही गोष्ट आता हळूहळू लोकांमध्ये अवेअरनेस वाढतो आहे आणि एक लक्षात घ्या की आपण

0: मागचा उद्देश बँकेचा असा असतो की जर उद्या त्या ज्या बॉरोअरने जर कर्ज घेतलेलं आहे आणि ते जर कर्ज त्यांना फेडता नाही आलं तर ती प्रॉपर्टीची विक्री करून बँकेला आपले पैसे वसूल करता यायला पाहिजे. ह्याच्याकरता बँक टायटल हे तपासून घेत असतं.
1: बरोबर.
0: पण आता दुर्दैवाने असं झालंय की या फायनान्स सेक्टरमध्ये सुद्धा खूप कॉम्पिटिशन झाली आणि खूप कॉम्पिटिशन झाले असल्यामुळे प्रत्येक जण म्हणजे त्याच्याकडे जर एखादा कस्टमर आलाय तर त्यांना तो सोडायचा नाही.
1: बरोबर.
0: आणि थोडंसं अग्रेसिव्ह मार्केट झालंय त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस असं असतं की एखादा प्रोजेक्ट अप्रूव्ह होतो तर तो अप्रूव्ह होताना बँक काही स्वतःचे कॉल घेत असतं की त्यांना जरी माहिती आहे की या प्रोजेक्टवर लिटिगेशन आहे पण तरी ते स्वतःचा एक निर्णय
1: घेतात,
0: स्वतःची रिस्क घेतात की मग. आणि कधी कधी असं पण असतं की एखादा प्रोजेक्ट अप्रूव्ह झाला आहे त्याच्यात थोडासा काही प्रॉब्लेम आहे तर बँक जेव्हा प्रोजेक्ट अप्रूव्ह करतं तर त्यावेळेस त्यांचे काही नॉर्म्स असतात की ते सुद्धा बॉरोअर जर चांगला असेल त्यालाच लोन देतात. ते लोन ते जो प्रोजेक्ट अप्रूव्ह करताना सुद्धा काही टर्म्स असतात की त्याचा सिबिल स्कोर इतक्याच्या पुढे असेल त्यालाच आम्ही लोन देणार कारण ह्याच्यामध्ये हा लीगल प्रॉब्लेम आहे किंवा जे सरकारी नोकर आहे त्यांनाच आम्ही लोन देणार कारण त्यांच्याकडे जरी प्रॉपर्टीमध्ये काही गडबड झाली तरी दुसऱ्या सोर्सेसने त्यांना ते लोन रिकवर करता येईल. अशा अनेक अटी शर्ती ह्या बँकेच्या असतात पण त्या अटी शर्ती फक्त बँक आणि तो बिल्डर यांनाच माहिती असतात. आपल्याला फक्त एवढंच कळतं की त्याच्यात बँक लोन अप्रूव्ह आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे बँक हे जे टायटल व्हेरिफिकेशन करत असतं हे त्यांच्यासाठी करत
1: अँगलने ते
0: बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे बँकेचं काम आहे. तर मी नेहमी सगळ्यांना सांगतो की जेव्हा तुम्ही बँकेत लोन देता तेव्हा बँक जे टायटल व्हेरीफाय करतं हे त्यांच्यासाठी करतं. म्हणजे तुम्ही हे बँकेचं काम नाही तुमचं टायटल व्हेरीफाय करायचं. आपला पैसा आहे आपली प्रॉपर्टी आहे आपण हप्ते भरणार आहे तर ते टायटल व्हेरीफाय करायचं काम आपलंच आहे. बँक एक ऍडिशनल एक त्यांच्याकडून जे ऍक्टिव्हिटी करते पण त्याच्यावर भरोसा ठेवून आपण एवढा मोठा व्यवहार करणं पण काही योग्य नाही. त्याच्यामुळे आपण सुद्धा हे टायटल व्हेरीफाय केलंच पाहिजे आणि बँकेचं लोन अप्रूव्ह झालं तर हे एक ऍडिशनल एक आपल्याला सपोर्ट आहेच की येस आपण पण व्हेरीफाय केलंय आणि बँक सुद्धा लोन देते याचा अर्थ प्रॉपर्टी क्लिअरच आहे असं आपण समज केलेला कधी पण चांगला.
1: कधी सर एम्पॅनल्ड ऍडव्होकेट प्रॉपर्टी व्हेरिफिकेशन करताना किंवा इन जनरल आपण प्रॉपर्टी व्हेरिफिकेशन करतो तेव्हा नेमकं काय काय डॉक्युमेंट्स तपासतो?
0: हा आता हा एक चांगला प्रश्न आहे की जसं मी आता मगाशी पण सांगितलं की जेव्हा एखादी बँक एखाद्या बॉरोअरला लोन देते तर त्यावेळेस त्यांचा उद्देश एकच असतो की जर हे लोन पुढे रिपे नाही झालं आणि एनपीए झालं तर त्यावेळेस ती प्रॉपर्टी विकून बँकेला त्यांचे जे काही कर्जाचे पैसे आहेत ते वसूल करता यायला पाहिजे. त्याच्यामुळे प्रॉपर्टीचा टायटल व्हेरीफाय करताना आम्ही सगळ्या त्या प्रोजेक्टचे पेपर्स तपासतो की त्यांना प्रॉपर परमिशन्स आहेत का, त्या परमिशन्स व्हॅलिड आहेत का, त्याच्यानंतर रिसेलचे फ्लॅट असेल त्याच्यामध्ये कम्प्लिशन आला आहे का, नंतर प्रोजेक्ट हा व्यवस्थित सगळा कम्प्लीट झाला आहे का. त्याच्यानंतर आम्ही ऑनलाईन सर्च घेत असतो की बऱ्याच वेळेस बिल्डर किंवा जे फ्लॅट सेलर असतात तर त्यांनी काही परस्पर व्यवहार केलेले असतात त्या प्रॉपर्टीवर.
1: बरोबर.
0: आणि ते आपल्याला ते डॉक्युमेंट रिव्हील करत नाही, आपल्याला ते डॉक्युमेंट दाखवत नाही. पण आम्ही जेव्हा ऑनलाईन सर्च करतो तेव्हा ऑनलाईन सर्चमध्ये आम्हाला काही कागदपत्रांचा उलगडा होतो की यांनी ऑलरेडी कुठेतरी लोन घेतलेलं आहे किंवा हा फ्लॅट ऑलरेडी कोणाला विकलाय, मग ते आमच्या लक्षात येतं. आणि मग जर असं जर असेल तर मग आम्ही तो निगेटिव्ह रिपोर्ट देतो की हे ऑलरेडी ट्रान्झॅक्शन झालं आहे आणि मग अशा पद्धतीने ते लोन तिथं होत नाही आणि मग त्या ठिकाणी म्हणजे जो काही फ्रॉड वगैरे जर होणार असेल तर तो फ्रॉड आपण प्रिव्हेंट करू शकतो. तर अशा पद्धतीचे आम्ही सगळे डॉक्युमेंट्स बघतो. त्याच्यानंतर जे त्या संदर्भात जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत तर आम्ही बँकेला सांगतो की हे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या कस्टडीमध्ये घेतले पाहिजे तर त्याची एक यादी देत असतो. सगळ्या परमिशन सगळ्या आहेत का महापालिकेकडून, बांधकाम परवानग्या, लेआउट एने जागा आहे का, हे सगळे आम्ही परमिशन चेक करत असतो. त्याच्यानंतर आम्ही त्याचा टायटल फ्लो बघतो की ही प्रॉपर्टी कोणाकडून कोणाकडे ट्रान्सफर झाली आहे आणि ती ट्रान्सफर होताना काही त्याच्यामध्ये काही लिंक मिसिंग तर नाहीये ना. म्हणजे असं होऊ शकतं की समजा एखादी प्रॉपर्टी चार लोकांच्या नावावर आहे पण पुढे ट्रान्सफर होताना तीनच लोकांनी केलेली आहे, मग जो एक जो नाहीये तर तो पुढे वाद करण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे

0: जे सगळं जो टायटलची हिस्ट्री आहे ही सगळी हिस्ट्री आम्ही चेक करतो.
1: किती वर्षाची करतो आपण?
0: आता जनरली लोन अमाऊंट कमी असेल तर आपण 13 वर्षाचं करतो, आणि जर लोन अमाऊंट जास्त असेल तर आपण 30 वर्षाचं सर्च करतो की 30 वर्षामध्ये काय काय सगळं ट्रान्झॅक्शन झालेत ते आपण तपासतो.
1: ओके सर, बँक अप्रुव्हल आणि क्लिअर मार्केटेबल टायटल यामध्ये प्रॅक्टिकली काय फरक असतो?
0: माझ्या मते आपण मगाशी चर्चा करताना मी याचा उल्लेख केलाच की बँक जी आहे तर ही बँक ही फक्त त्या लोन अप्रुव्हल करतं आणि RBI ने जे काही त्यांना नॉर्म्स दिलेले आहेत किंवा बँकेची स्वतःची एक जी पॉलिसी आहे त्याप्रमाणे डॉक्युमेंट्स हे सगळे तयार घेत असतं. कधी कधी असंही असतं की समजा बँकेला जर एखादी गव्हर्नमेंटची स्कीम आहे त्या स्कीमच्या अंडर त्यांना लोन द्यायचंच आहे, SME वगैरे जे सेक्टर आहेत, प्रायोरिटी सेक्टर, ऍग्री सेक्टर आहे, तर त्यांना लोन द्यावंच लागतं. मग अशा वेळेस जर एखाद्या प्रॉपर्टीमध्ये टायटल क्लिअर प्रॉपर्टी नसेल पण तरीही बँक त्यांच्या पॉवरमध्ये लोन देऊ शकते, त्याच्याकरता जो बॉरोअर आहे त्याच्याकडून काही हमीपत्र घेऊ शकते की उद्या या प्रॉपर्टीवर काही समजा बोजा आला किंवा अडचण आली तर त्याला तो जबाबदार राहील. त्याच्यानंतर अशा ठिकाणी कधी कधी बँक ॲडिशनल सिक्युरिटी पण घेते की ह्या सिक्युरिटीमध्ये प्रॉब्लेम झाला तर दुसरी एखादी सिक्युरिटी बॅकअप म्हणून पाहिजे तर अशी सुद्धा सिक्युरिटी घेते. आता गव्हर्नमेंटच्या CGTMS वगैरे ज्या स्कीम आहेत तर त्याच्या अंडर त्या लोनला गव्हर्नमेंट गॅरंटर असतं. म्हणजे कदाचित जर ती प्रॉपर्टी जरी नाही विकता आली किंवा त्या बॉरोअरने जरी नाही ते लोन रिपे केलं तरी गव्हर्नमेंटची गॅरंटी आहे त्याला. तर अशा अनेक पद्धतीचे स्कीम असतात, अनेक पद्धतीचे बँकेचे नॉर्म्स असतात, RBI ने टाइम टू टाइम दिलेल्या गाईडलाईन्स आहेत, तर हे सगळं बसून हे लोन प्रपोजल एखादं होत असतं. आता हे सगळे पॅरामीटर्स तपासून जर एखाद्या बँकेने लोन दिलं तर ती प्रॉपर्टी 100% टायटल क्लिअर आहेच असं आपल्याला काही म्हणता येणार नाही, कारण त्या बँकेने त्यांचे जे प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टमध्ये ती केस बसवली आहे. पण याचा अर्थ की आपली प्रॉपर्टी टायटल क्लिअर आहे हे दोन समज करून घेणं हे कदाचित विरोधाभासाचं राहील. म्हणजे माझं म्हणणं असंही नाही की बँक म्हणजे टायटल क्लिअर प्रॉपर्टीलाच लोन देतं किंवा नाही देत, पण एक असं ढोबळ मानाने याचा अर्थ असा अर्थ काढणं योग्य नाही.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण एखादी प्रॉपर्टी घेतो त्यावेळेस निश्चितच केवळ बँकेवर डिपेंड न राहता आपण सुद्धा इंडिपेंडेंटली ते टायटल व्हेरीफाय करून घेणं आणि जे जे आवश्यक डॉक्युमेंट आहे ते आपल्या रेकॉर्डला ठेवणं हे खूप महत्वाचं असतं.
1: सर, आजच्या अत्यंत प्रॅक्टिकल आणि महत्वपूर्ण चर्चेसाठी तुमचे मनपूर्वक आभार. घर खरेदी आणि बँक लोन संदर्भात समाजामध्ये अनेक गैरसमज पाहायला मिळतात. आजच्या चर्चेमुळे प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्सकडे अधिक जागरूक आणि प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून पाहण्याची दिशा निश्चितच मिळेल. पुढील भागामध्ये आपण प्रॉपर्टी डिस्प्युट्स, टायटल लिटिगेशन, रिडेव्हलपमेंट रिस्क आणि फ्युचर लीगल कॉम्प्लिकेशन्स याबद्दल आणखी सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण ऐकत आहात न्यायसंवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी विवेकराज ठाकूर. कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या. उजेड

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोतेहो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का? याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का?
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतिचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. शोधा, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

आज बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. दिल दिवाना या चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. हे गीत ऐकूया किशोर कुमार, आशा भोसले आणि मन्नाळे यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात अमित कुमार, मोहम्मद अजीज, अनुराधा पौडवाल आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत खतरों के खिलाडी या चित्रपटामधलं.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत राजेंद्र कृष्ण यांचं, किशोर कुमार यांनी गायलेलं बॉम्बे टू गोवा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

नाशिकच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अनोखी सुवर्ण संधी, भोसला सिनियर सिटीजन वॉकेथॉन 2026 स्वतःच्या आनंदासाठी एकत्रित चालूया, तरुणाईला लाजवेल असा उत्साह दाखवूया. नोंदणी करा 7 जुलै सकाळी 7 वाजता, ठिकाण भोसला मिलिटरी कॉलेज, रामभूमी, नाशिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

शिल्प प्रेझेंट वोकल एरेना सीजन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855582.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. शुभंकरोतीनंतर आपण आस्वाद घेणार आहात 7:10 मनाचा आरसा ह्या कार्यक्रमाचा. सादर करते आहेत राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकणार आहात गीत प्रतिमा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादर करते रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9:30 आम्ही प्रसारित करणार आहोत याद किया दिल ने कहा हो तू या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादर करते धनंजय कुलकर्णी. रात्री 10 माझी कविता या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात. रात्री 10:30 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात हिंदी चित्रपट संगीताचा. रात्री 11-12 या वेळेत आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गझलांचा. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराजांचे विचार. सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 आम्ही प्रसारित करणार आहोत भक्ती संगीत. 6:30 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात दासबोध या कार्यक्रमाचा. सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रसारित होईल कार्यक्रम प्रभात विश्व. सादर करते ऋषिकेश अयाचित. 7:00 पुढील कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आपण उर्वरित कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकाल. रूपरेषा आपण ऐकली आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: करते हो आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त विभावरीताई कुलकर्णी यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो, मनाचे श्लोक या ग्रंथातील श्लोक क्रमांक 97. मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची.

श्रोते हो, नामस्मरणामुळे पापी अपवित्र व्यक्तीही उद्धरून जाते. भक्ताच्या रक्षणार्थ भगवंत स्वतः धावून येतो हे आपल्याला यापूर्वीच्या मनाच्या श्लोकातून माहीत झालंय. श्रोते हो, या श्लोकात समर्थ मनाला उपदेश करतात. ज्याच्या मुखात नाम नाही त्याला मुक्ती कशी साधणार? तसंच अहंकारामुळे माणूस नाम घेत नाही आणि त्यामुळे फुकटच यातना भोगाव्या लागून पुढे दैन्यवाणा मृत्यू येतो. हे टाळण्यासाठी रामनाम घेणे अत्यावश्यक आहे अशी वारंवार आठवण समर्थ आपल्याला करून देतात. श्रोते हो, आत्तापर्यंतच्या अनेक श्लोकात समर्थांनी नाममहात्म्य सांगितलं, तरीही या श्लोकात नामसाधनेचे महत्त्व समर्थ विस्तारपूर्वक सांगतात. कारण त्या काळच्या परिस्थितीत ते लोकांच्या मनावर बिंबवणं महत्त्वाचं होतंच. पण जरा विचार करा, आजच्या धकाधकीच्या वेगवान काळातही असंख्य व्यवधाने सांभाळताना, दृश्य विषय आकर्षित करत असताना भगवंताला स्मरणे महत्त्वाचंच आहे, हो ना? जसं आई आपल्या मुलाला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा सांगत असते, कारण ती मनावर ठसावी, कृतीत उतरावी, हाच तिचा हेतू असतो. समर्थ माऊली देखील याच उद्देशाने पुन्हा पुन्हा हे सांगतात. श्रोते हो, नामस्मरणाबरोबरच अहंकार त्याग करायला समर्थ सांगतात. प्रबळ देहबुद्धीमुळे मनुष्य अनेक प्रकारच्या अहंकाराला उरात बाळगतो. सौंदर्य, सत्ता, संपत्ती, संतती याचा, अगदी ज्ञानाचाही अहंकार अनेक जण बाळगतात. पण अंतकाळी जरा आणि व्याधी या उपाधी इंद्रियांना शक्तिहीन बनवतात, तर सत्ता संपत्ती संपुष्टात येते. संतती आपल्या कर्म व्यस्ततेमुळे वेळ आधार क्षणोक्षणी देऊ शकत नाही, त्यामुळे माणूस दीनवाणा आणि दैन्यवाणा होतो. अहंकारापोटी आपण ज्यांना दुखावलेलं असतं ते आपले सुहृदही आपल्यापासून दूर गेलेले असतात. श्रोते हो, प्रबळ देहबुद्धीमुळे माणसाचे मन देहात आणि इतर अनेक दृश्य वस्तूत अडकलेलं असतं, त्यामुळे देह सोडताना यातना तर होतातच. पण प्रबळ वासना माणसाला जन्ममृत्यू चक्रात अडकवतात. भगवंताचं नाम घेणाऱ्या माणसाची वृत्ती भगवंताकडेच असते, कशातही अडकत नाही ती. अर्थात अंतकाळी देह सोडण्याचे कष्टही त्यांना होत नाहीत. मृत्यूची कंटाळवाणेपणे वाट पाहणे नको, दीनवाणे पण नको. म्हणून समर्थ म्हणोनी म्हणारे म्हणा देवराणा अशी आठवण देतात. संत जनाबाई म्हणतातच ना, दळिता कांडिता तुझं गाईन अनंता. दासबोधातही समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आपण सुद्धा नित्यनेमे प्रातःकाळी माध्यान्हकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नाशिकच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अनोखी सुवर्ण संधी, भोसला सिनियर सिटीजन वॉकेथॉन 2026 स्वतःच्या आनंदासाठी एकत्रित चालूया, तरुणाईला लाजवेल असा उत्साह दाखवूया. नोंदणी करा 7 जुलै सकाळी 7 वाजता, ठिकाण भोसला मिलिटरी कॉलेज, रामभूमी, नाशिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: ना तलवार की धार से, ना गोलियों की बौछार से, बनना डरता है तो सिर्फ परवरदिगार से.
5: श्रोतेहो नमस्कार. ऐकलात ना हा डायलॉग? मग आणखीन काही सांगायची गरज नाही, बस नाम काफी है असं आपण म्हणतो. पण इथं फक्त आवाज काफी है आणि हा आवाज आहे राजकुमार यांचा. होय, राजकुमार जे फक्त नावाचे राजकुमार नव्हते तर त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचे तौर तरीके आणि त्यांचा तो कमावलेला आवाज, डायलॉग किंग राजकुमार अशी ख्याती असणारे राजकुमार आपल्याच धुंदीत आणि आपल्याच टर्म्स अँड कंडिशन्सवर जगणारे आणि काम करणारे सुपरस्टार. दुनिया की निगाहों में भला क्या है बुरा क्या है हा सगळा बोझ उतरवून टाकणारे राजकुमार.

विभूषण पंडित उर्फ राजकुमार उर्फ जानी आणि याच जानीच्या स्मृती जागवतोय, आठवणी जागवतोय आज आपण रेडिओ विश्वास. मी रामचंद्र कुलकर्णी आणि या जानीचे तमाम चाहते. मित्रांनो, एखाद्या पोलीस ऑफिसरला शोभिन दिसेल असा हा अवलिया, असा त्याचा हुलिया, जरब बसवणारा आवाज आणि करडी नजर. पण मित्रांनो, राजकुमार होते स्वतः एक पोलीस ऑफिसर. सिनेमात येण्याआधी चक्क राजीनामा देऊन ते रुपेरी पडद्यावर आले आणि एक थरार सुरू झाला. आदरयुक्त भीती वाटावी असे होते राजकुमार. मदर इंडिया हा त्यांचा पहिला मोठा ब्रेक. अपघातात दोन्ही हात गमावलेला शामू त्याने अक्षरशः जिवंत केला. सलामीलाच जोरदार असं यश मिळवलं. मग काय, मतवा लाजिया डोले पिया.

मित्रांनो, तुम्हाला जंजीर आठवत आहे? आता तुम्ही म्हणाल हे काय विचारणं झालं? जंजीर, अँग्री यंग मॅन, शेरखान, हे सगळं आठवतंय. ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं, हा बिग बीच्या गडद आवाजातला डायलॉग सुद्धा आठवतोय. पण मित्रांनो, हाच डायलॉग आपल्याला राजकुमारच्या आवाजात ऐकायला मिळाला असता, पण नाही मिळाला. कारण राजकुमारने जंजीर चक्क नाकारला. होय, खरं ऐकताय तुम्ही, चक्क नाकारला. इन्स्पेक्टर विजयची भूमिका नाकारली, कारण ये रोल मेरे काम का नहीं, ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नहीं.

0: नहीं।
1: राजकुमार जसे त्यांच्या डायलॉग डिलिव्हरीसाठी प्रसिद्ध होते ना, तेवढेच त्यांच्या हटवादीपणासाठी सुद्धा मशहूर होते। एकदा काय झालं, नीलकमलच्या सीटवर त्यांना सोन्याचे दागिने घालायचे होते, पण नकली नको होते, त्यांना असली पाहिजे होते। शेवटी किलोभर खऱ्या सोन्याचे दागिने घालूनच त्यांनी तो सीन केला। राजकुमार तर राजकुमार सारखं वागणारच ना, आता प्रोड्युसर म्हणाला असेल जो गुजर रही है मुझ पर उसे कैसे मिल सकते।

0: को मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है जमाने से हम नहीं।
1: मुंबई हा जबरदस्त डायलॉग म्हणावा तर राजकुमारनेच, आणि हा नुसता डायलॉग नाहीये तर ती त्यांची स्टाईल होती, खरं तर लाईफस्टाईल होती। दमदार आवाज, अक्कडबाज स्वभाव, पांढरे शूज आणि शानदार एंट्री, प्रेक्षक अक्षरशः श्वास रोखून वाट पाहायचे। डायलॉग किंगची, राजकुमारची, जिनके घर अपने शीशे के हो वो दूसरे पर पत्थर नहीं फेंका करते, हा डायलॉग तर प्रचंड गाजला। आजही आपण त्याची कॉपी करतो, ऐकू येतो सर्वत्र, तो टाळ्या मिळतात। सिनेमा हिट होतो की फ्लॉप होतो याची कधीच पर्वा त्यांनी केली नाही। ऐसे अंदाज, ऐसा गुरूर और ऐसा सुरूर, ऐसा सुरूर कि कुछ ना याद रहे, कि कुछ ना याद रहे।

राजकुमार यांचा एक वेगळाच करिश्मा होता, एक दबदबा होता. मोठमोठे कलाकार सुद्धा त्यांच्या समोर काम करताना बिचकून असत. एकदा हरिराम हरे कृष्ण या चित्रपटाचा प्रीमियर होता आणि झीनत अमान स्टार बनली होती रातोरात, मोठी स्टार. तर तिला राजकुमार काय म्हणाले असतील? ते म्हणाले, तुम ऍक्टिंग क्यों नाही करले ती? दिलीप कुमार यांच्या सोबतचा सौदागर असो, नाहीतर संगीतकार बप्पी लाहिरी, रामानंद सागर अशा कित्येकांना हाच अनुभव आलाय. नो फिल्टर स्टाईल, बस

हा माणूस साहित्यप्रेमी होता. फक्त त्यांचा कोणी हमराज मात्र नव्हता, हे खरंय. नीले गगन केतले, धरती का प्यार.

40 वर वर्षांची करिअर आणि 70 वर चित्रपट आपल्याच धुंदीत आणि आपल्याच मस्तीत राहणाऱ्या राजकुमारनं कॅन्सर झाला, घशाचा कॅन्सर, ज्या आवाजाची झरब त्यांनी अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीवर बसवली होती तोच आवाज राजकुमारनं सोडून गेला. पण शेवटपर्यंत त्यांनी कोणाचीच सहानुभूती वगैरे घेतली नाही, झुकेगा नाही हेच त्यांचं ब्रीद राहिलं. पण 3 जुलै 1996 या दिवशी मात्र ते मृत्यूसमोर झुकले. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि या बुलंद अभिनेत्याचे सगळे चाहते आजही ऐकू येतोय आपल्याला दमदार आवाजाचा एक हळवा स्वर. चलो दिलदार चलो, चांद के पार चलो, चलो दिलदार चलो. शुभ रात्री.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: अमित कुमार यांनी गायलेलं तिसरी कसम या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांची शब्दरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. लक्ष्मीकांत पेरेलाल यांच्या संगीताने सजलेलं चित्रपट आहे आए दिन बहार के.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं हाऊस नंबर 44 या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत साज आहे सचिन देव बर्मन यांचा.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 एफएम. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात विजय आनंद यांचं गीत छुपा रुस्तम या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या आवाजात. कवी प्रदीप यांची गीतरचना. हे गीत आहे तुलसी विवाह या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी.

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं राजा राणी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं मर्यादा या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला एपिसोड आहे याद किया दिलने कहाँ हो तुम. आजच्या या कार्यक्रमात मी मराठी सिनेमातील एका गाजलेल्या गीतकाराच्या एका गाण्याच्या मेकिंगचा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा किस्सा आजच शेअर करण्याचं कारण म्हणजे या गीतकाराचा आज जन्मदिवस आहे. हे गीतकार म्हणजे पी सावळाराम. पी सावळाराम यांचा जन्म 4 जुलै 1914 या दिवशी झाला होता. निवृत्तीनाथ रावजी पाटील हे त्यांचं मूळ नाव. पण जेव्हा त्यांनी कविता लेखन सुरू केलं होतं त्यावेळेला निवृत्ती पाटील या नावाचे एक वेगळे विदर्भातले कवी देखील होते. दोन नावांचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून त्यांनी पी सावळाराम हे नाव वापरलं होतं. पी सावळाराम यांची खरी जोडी जमली होती संगीतकार वसंत प्रभू यांच्यासोबत. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा हे त्यांचं पहिलं गाजलेलं गीत आज देखील मराठी भावसंगीतातील अजरामर असं गीत आहे. मित्रांनो, आज ज्या गाण्याच्या मेकिंगचा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप विलक्षण आहे. याचं कारण असं की जर या चित्रपटामध्ये सिच्युएशन सापडली नसती तर कदाचित हे गाणं अंधार गर्तेत पडून राहिलं असतं. कारण हे गाणं लिहिल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी हे गाणं स्वरबद्ध झालं होतं. खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे. मित्रांनो, 1963 साली साने गुरुजी यांच्या कथेवर मोलकरीन नावाचा एक चित्रपट आला होता. याचे दिग्दर्शक होते यशवंत पेठकर. रमेश देव आणि सीमा देव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील गाणी पी सावळाराम आणि ग. दि. माडगूळकर यांनी दोघांनी लिहिली होती. संगीत होतं संगीतकार वसंत देसाई यांचं. चित्रपट खूप भावस्पर्शी होता. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो चित्रपट पाहिला देखील असेल. मित्रांनो, हा चित्रपट पूर्ण झाला. गाण्याचं रेकॉर्डिंग झालं, गाण्याचं शूटिंग झालं, जवळपास चित्रपट पूर्ण झाला. एडिटिंगचं काम चालू होतं. एडिटिंग चालू असताना दिग्दर्शक यशवंत पेठकर यांच्या असं लक्षात आलं की या चित्रपटात आणखी एक गाणं हवं आहे. कारण चित्रपटातील नायक नायिकेला पाहतो आणि तिच्या प्रेमात पडतो अशी सिच्युएशन होती. या सिच्युएशनला त्यांना गाणं हवं होतं. म्हणून ते गीतकार पी सावळाराम यांना त्यांनी सिच्युएशन सांगितली आणि एक गाणं ताबडतोब लिहून द्या असं सांगितलं. पी सावळाराम, संगीतकार वसंत देसाई आणि दिग्दर्शक यशवंत पेठकरांना म्हणाले, अहो या टाईपचं गाणं तर मी 20 वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे. पेठकर म्हणाले, काय सांगतो इतक्या आधी? हो ना, मी कॉलेजला असताना कविता लिहित होतो त्यावेळेला एक गाणं लिहिलं होतं मी. हे गाणं या सिच्युएशनला अगदी परफेक्ट बसतं, फक्त मला ते गाणं शोधावं लागेल. पेठकर म्हणाले, ताबडतोब घरी जा आणि हे गाणं शोधून आणा. पी सावळाराम घरी गेले, जुन्या डायऱ्या ट्रंकेतल्या हुडकल्या आणि अक्षरशः कागद पिवळे झालेली एक डायरी त्यांना सापडली. बरोबर आहे, कारण 20 वर्ष झाली होती आणि त्यात ते गाणं लिहिलेलं होतं. तब्बल 5 कडव्यांचं ते कविता किंवा गाणं होतं. आणि हे गाणं घेऊन ते दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आले. वसंत देसाई यांना दाखवलं. त्यांनी त्यातले 3 कडवे सिलेक्ट केले आणि आशा भोसलेला पाचारण केलं. गाण्याची रिहर्सल झाली आणि ते गाणं रेकॉर्ड झालं. हे गाणं कुठलं होतं माहिती आहे तुम्हाला? हे गाणं होतं, कशी झोकात चालली कोळ्याची पोर, जशी चौथीच्या चंद्राची कोर. मित्रांनो, हे कोळी नृत्य होतं. कॉलेजच्या गॅदरिंगला सीमा स्टेजवर हे गाणं साकारते, सादर करते. आणि हे गाणं पाहून नायक रमेश देव तिच्या प्रेमात पडतो असं हे गाणं होतं. आणि ते गाणं परफेक्ट या सिच्युएशनला मॅच झालं आणि चित्रपटात देखील हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. मित्रांनो, बघा म्हणजे काही काही गाण्यांचं कसं नशीब असतं. जर पेठकरांना पटकथेत बदल करून एखादी सिच्युएशन क्रिएट करून गाणं टाकायची इच्छा झाली नसती तर कदाचित ते गाणं तसंच ट्रंकेत पडून राहिलं असतं, कदाचित लोकांपुढं आलंच नसतं. पण गंमत पहा, पेठकरांना गाणं हवं होतं आणि नेमकं गाणं
पी सावळाराम यांना सापडलं आणि ते गाणं चित्रपटामध्ये आलं. चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला. या गाण्याला त्या वर्षीचा मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. मित्रांनो, या चित्रपटामध्ये पी सावळाराम यांनी आणखी एक गाणं लिहिलं होतं. तलत मेहमूद आणि आशा भोसले यांच्या आवाजात ते गाणं होतं, हसले आधी कोणी तू का मी. फार सुंदर गाणं होतं. आणि यात आणखी एक पी सावळाराम यांचं गाणं होतं, देव

मित्रांनो, पी सावळाराम यांचा आज जन्मदिन. खरं तर पी सावळाराम यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात झाला होता, पण त्यांचं संपूर्ण कार्यक्षेत्र हे मुंबई आणि ठाणे या परिसरात होतं. सुरुवातीला ते रेशनिंग विभागामध्ये नोकरी केली त्यांनी, त्यानंतर ते राजकारणात देखील आले काही काळ, आणि चक्क ठाणे नगरपालिकेचे ते नगराध्यक्ष देखील काही काळ झाले होते. मित्रांनो, आज गीतकार पी सावळाराम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या एका गाण्याच्या मेकिंगचा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर केला. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते रेडिओ विश्वासला नक्की कळवा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद. थँक्यू.

पौर्णिमाने कुमार सानू यांनी गायलेलं गोपी किशन या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार आनंद मिलिंद.

श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
2: नमस्कार.
1: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का? याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पतीपत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का?
2: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतिचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
1: क्या बात आहे. शोधा, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज. शब्दगंध या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण गाण्यांचे शब्द समजून घेत आहोत. गाणी अनेक असतात, पण गाण्यांमध्ये काही गाणी अशी असतात ना की जी थेट हृदयापर्यंत जाऊन पोचतात. आणि त्यापैकी एक गाणं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आहे, मंगेश पाडगावकरांचं गीत आहे आणि संगीत आहे विश्वनाथ मोरेंचं. गाणं सगळ्यांना माहिती आहे, पण तरी आपण एकदा शब्द त्याच्या लक्षात घेऊयात. अप्रतिम संगीत दिलेलं आहे विश्वनाथ मोरेंनी त्याला आणि सुमन कल्याणपूर यांचा मधाळ आणि मधुर आवाज.

काळजापर्यंत पोचतो. गाणं आहे तुला ते आठवेल का सारे. भेट कधीतरी झालेली आहे, त्याला वेळ निघून गेलेली आहे, आत्ता त्याची आठवण मला होतीये. पण मला जेव्हा आठवण होतीये तेव्हा त्याला सुद्धा आठवण होत असेल का? आठवेल का त्याला सगळं? कवी इतके सुंदर शब्द लिहितायत मंगेश पाडगावकर,

दवात भिजल्या जुई परी हे मन हळवे झाले. जेव्हा अशी आठवण येते ना तेव्हा मन हळवं होतं, हे तर आहेच. पण हळवेपणा आणि जुई किती छोटंसं फूल असतं सुगंध देणार. आणि हे छोटंसं फूल सुद्धा जेव्हा पहाटे पहाटे जर आपण बघितलं ना तर दवामध्ये दव पडून भिजलेलं जे असतं ना तसं माझं मन माझं हृदय तुझ्या आठवणीत भिजलंय रे. काही कवी कविता लिहिताना गाणं लिहिताना शब्द असे वापरतात की ते टोकदार असतात, पण काही कवी जेव्हा शब्द वापरतात ते शब्द अलगत हृदयात जाऊन बसतात. तुला ते आठवेल का सारे दवात भिजल्या जुई परी हे मन हळवे झाले. काय सुंदर शब्द आहेत. तुझ्या करातील मोर पीसते अजून गालावरुनी फिरते बनातुनी केतकीच्या येती सुगंध शिंपित वारे. नवल वाटतं हो. कसे शब्द सुचत असतील, कसे कसं काय येतं हे सगळं. आणि सुमन कल्याणपूर यांनी त्या आवाजात इतकी मार्दवता आणली आहे ना की त्या शब्दांचं सोनं होतं. लहानपणी आपल्याला मोराचं पीस पुस्तकात ठेवण्याचा छंद असतो. असं पीस काही जणांचे शब्द पण असे असतात बघा की जे मोरपीस फिरवल्यासारखे वाटतात. आणि त्यातल्या त्यात जर ते माणूस आवडीचं असेल प्रेमाचं असेल तर काय बहार येते नाही का. आठवणींचं मोरपीस गालावरनं फिरतं आणि जेव्हा हे आठवणींचं मोरपीस गालावर फिरतं ना तेव्हा त्या आठवणींची झुळूक जी आहे ती जणू काही एखाद्या बागेतून फुलांमधून जे झुळूक यावी असं सुगंध सुगंध सगळं वाटतं. बनातुनी केतकीच्या येती सुगंध शिंपित वारे. काय खरंच किती सुंदर हो. सुमन कल्याणपुरांनी या वारे शब्दावरती जी लकेर घेतली ना ती जी स्वरांची वेलबुट्टी केली आहे खरंच सुंदर अप्रतिम अप्रतिम. त्या तरुवेली तो सुम परिमळ त्या तरुवेली तो सुम परिमळ झऱ्यातली चांदीची झुळझुळ आठवणींच्या चिंचा गाभुळ रुचतील काय तुला रे. काय अप्रतिम शब्द आहेत. त्या तरुवेली तो सुम परिमळ चांदण्यात फिरताना धरला माझाच हात. जेव्हा असं चांदण्यांमध्ये हातात हात घेऊन तिच्या बरोबर फिरताना ते झाड तो नदीचा काठ ती झऱ्याची झुळझुळ त्या तरुवेली तो सुम परिमळ. वेळ रात्रीची असो संध्याकाळची असो चांदण्यांमधली असो कि उन्हाची का असे ना हो ती बरोबर असली ना की उन्हात चांदणं पडल्यासारखं वाटत. त्या तरुवेली तो सुम परिमळ झाडांमधून फिरताना बगीच्यातून फिरताना तो फुलांचा सुगंध येत असताना आणि त्या सुगंधाबरोबर तुझ्या श्वासाचाही सुगंध त्यामध्ये जेव्हा मिसळतो काय सुंदर वाटतं बघा. झऱ्यातली चांदीची झुळझुळ. लेखकाला लिहायचं असेल ना तो खूप काही लिहू शकतो बरं का. अगदी शुभ्र बर्फासारखं पाणी होतं निर्मळ झरा होता असं पानभर लिहिता येईल हो त्या झऱ्याबद्दल. पण हे पानभर लिहिणं जे ना ते एका एका वाक्यातून सगळं आलेलं आहे. झऱ्यातली चांदीची झुळझुळ हे जे चांदीची झुळझुळ आहे ना ही अप्रतिम आहे. आणि जेव्हा आपण बरोबर असतो तू माझ्या बरोबर असतेस
तो माझ्याबरोबर असतो. तेव्हा जे हे झाडातून फिरणं, तो फुलांचा सुवास, तुझ्या श्वासाचा सुवास, ही झऱ्यातली झुळझुळ, आणि मग मनात प्रश्न येतो, आठवणींच्या चिंचा गाभूळ रुचतील काय तुला रे. चिंचेच्या नुसत्या आठवणीनेच पाणी सुटतं तोंडाला. आणि ही तुझ्या माझ्या आठवणींची जी चिंच आहे ना, बघा अनुभव असला तर नक्की समजेल, जेव्हा नुसती आठवण येते ना तेव्हा पूर्ण अंगात शिरशिरी येते. आठवणींच्या चिंचा काबुळ. कधी कधी चिंच खाताना दात आंबला ना ई असं पण होतं. ती काबुळ चिंचेतली आठवण जी आहे ना, ती सुद्धा ही अशीच हृदयावरती कोरून ठेवलेली. आणि ती जेव्हा तुला आठवेल रे, आवडेल का रे तुला? आवडायलाच पाहिजे. तो आणि ती जर बरोबर असेल तर ही आठवणींची चिंच जी आहे ना, ही आवडायलाच पाहिजे. पण कवीने प्रश्न केलेला आहे आणि तोही तुमच्या आमच्यावर सोपवलेला आहे. आठवणींच्या चिंचा गाभूळ रुचतील काय तुला रे. शेवटचं कडवं बघा, या कडव्यातनं छान आहे की तो दूर आहे, माझ्याबरोबर नाही आहे, आठवणीमध्येच त्याला बघतीये. आणि ती सगळी सल जी ना, ती या शेवटच्या कडव्यामध्ये आलेली आहे. ते सारे मी हृदयी जपते, ते सारे मी हृदयी जपते, उगीच लाजते उगीच हसते. आणि शेवट इतका सुंदर केलाय श्रोते हो, हृदयामधल्या देवासाठी हवेत का देवारे, तुला ते आठवेल का सारे. ते सारे मी हृदयी जपते, उगीच लाजते उगीच हसते, हृदयामधल्या देवासाठी हवेत का देवारे. हे जे सगळं तो द्रुम परिमळ, आठवणीतल्या चिंचा गाभूळ, झऱ्यातली चांदीची झुळझुळ, गालावरती फिरलेलं मोरपीस, केतकीच्या बनातून येणारे सुगंध शिंपडणारे वारे, दवात भिजलेल्या जुईसारखं हळवं झालेलं मन, हे सगळं आठवतं का रे तुला? अजूनही तेवढाच सल आहे का तुझ्या मनामध्ये? अजूनही तेवढीच ओढ आहे का तुझ्या मनामध्ये? मी माझं तर सांगून टाकलं की हे सारे मी हृदयी जपते, उगीच लाजते उगीच हसते. बघा, आठवून बघा. तुम्ही तुमच्या तंद्रीमध्ये आहात, एखादी महत्त्वाची मीटिंग चालू आहे, किंवा तुम्ही सहज अनेक जणांच्या मध्ये बसलायत, गप्पा चालू आहेत, गप्पांमध्ये खूप वेगवेगळे विषय आहे, आणि हलकेच माझ्या मनामध्ये तो येतो, माझ्या मनामध्ये ती येते, तेव्हा आठवणी अशा येतात ना की आपण उगीच हसतो उगीच लाजतो. होतं असं जेव्हा इतरांना कळतं ना तेव्हा कसं होतं? होतं असं कधी कधी. पण कवीने छान म्हटलंय की हृदयामधल्या देवासाठी हवेत का देवारे. जी माझी असणारी ती, जो माझा असणारा तो, हा जो मनामध्ये असतो ना, मनामध्ये असताना वेगळं काही ठेवण्याची गरजच नाही, मला फोटो ठेवण्याची गरज नाही, मला तो भेटण्याची गरज नाही. हृदयामधल्या देवासाठी हवेत का देवारे, त्याला हृदयातच जपणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. श्रोते हो, आजचं हे आपलं शब्दगंध, या शब्दगंधामध्ये शब्दांचा सुवास जो आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तुला ते आठवेल का सारे, दवात भिजल्या जुई परी हे मन हळवे झाले, तुझ्या करातील मोर पिसते अजून गालावरुनी फिरते, बनातून केतकीच्या येती सुगंध शिंपित वारे. त्या तरुवेली तो सुम परिमळ, झऱ्यातली चांदीची झुळझुळ, आठवणींच्या चिंचा गाभूळ रुचतील काय तुला रे. आणि शेवटचं कडवं,
जपते सारे मी हृदय जपते उगीच लाजते उगीच हसते हृदयामधल्या देवासाठी हवेत का देवारे। देवाऱ्यांची गरज नाही आहे, ऐका शांतपणे ऐका, डोळे मिटून ऐका आणि त्या शब्दांचा त्या चालीचा त्या सुमन कल्याणपूरच्या मधाळ मधुर आवाजाचा मंगेश पाडगावकरांच्या गीताचा आणि विश्वनाथ मोरेंच्या संगीताचा त्यांनी बांधलेल्या चालीचा आस्वाद घ्या आणि नक्की कळवा 2 47 26 26 वर। भेटूया परत याच वेळी याच वारी, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।

अंदाज या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं, नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत.

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं एक थी रीता या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे नक्षलाल पुरी यांचं, संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकूयात जलबिन मछली नृत्यबिन बिजली या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकूयात प्राण जाय पर वचन न जाय या चित्रपटामधलं एस एच बिहारी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे ओ पी नय्यर यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

कार्यक्रमात आता ऐकूयात इन्साफ मैं करूंगा या चित्रपटामधलं गीत आशा भोसले आणि संगीतकार बप्पी लहरी यांनी गायलेलं.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी, अंगणात, पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
3: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
4: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
5: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत आसू और मुस्कान या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

कार्यक्रमात आता ऐकूयात अन्वय यांनी गायलेलं बहार आने तक या चित्रपटामधलं गीत. इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: नटशिल्प प्रेझेंट वोकल एरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855582.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात फरेबी या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेले गीत आता आपण ऐकणार आहोत। गीत रचना आहे MG हसवत यांची, संगीतकार तिलक राज, आणि हे गीत आहे भीगी पलखे या चित्रपटामधलं।
7: जवान जिस्मों के मिलने में

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. पुरस्कार या चित्रपटामधलं SH बिहारी यांची शब्दरचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: रुही या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात मनहर उदास यांच्या आवाजामध्ये. संगीत आहे मनोज ज्ञान यांचं.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: अनाडी ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात कोरा कागज या चित्रपटामधलं हे गीत आहे एम जी हसमत यांचं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: अदालत या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. राजेंद्र कृष्ण यांचं गीत, संगीतकार मदन मोहन.

0: रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे नेदा फाजली यांचं फलक या चित्रपटामधलं. ऐकूया मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

असते. या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

कार्यक्रमात आता ऐकूयात शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं दो जासूस या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे हसरत जयपुरी यांची, संगीतकार रवींद्र जैन.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा

0: 2746 या आमच्या
1: क्रमांकात हे गीत ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे प्रेम जालंधारी यांचं एक थी रीता या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जानवर और इन्सान या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
1: जाने मुझे क्या हुआ रे,
2: क्या हुआ रे?

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गीत. शब्द आहे साहिल लुधियानवी यांचे, संगीत राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट जोशीला.

0: बस टाइम जे टाइम जे
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास हे ॲप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300 16512 या क्रमांकावर.

नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 दशांश कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांक.

0: तो अगर दुनिया का डर छुप जा मेरी आंखों में,
1: मेरी आंखों में।

अगर दुनिया का डर छुप जा मेरी आंखों में, डर छुप जा मेरी आंखों में।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: अरे क्या फील.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा रे, गाणे गा।

खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाइश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय, तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: कहां से लाई हो जा...

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: गुरुराज निवृत्ती रायाने गुंथी उकलली न सभोवती अंतर्यामी एकच प्रकाश दाटून आला जो अज्ञानात मायेच्या आवरणात जाणवत नव्हता तो ज्ञानातच विराजमान झाला. हे सगळं घडतं ते अवचित बरं का रसिक हो. ज्ञानाचा क्षण काही ठरवून आणता येत नाही. कोणत्याही क्षणी अंगणात ते सावळं सकुमार लावण्य उभं येऊन ठाकेल ते सांगता येतं का? त्यासाठी हवी सद्गुरु कृपा आणि अंतरीची हरिपिपासा.

गाण्याची फरमाईश. श्रोते हो, तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी

आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.